मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 11 34 80.

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उना उना।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहल यास लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळात आणि 22 सप्टेंबर 2026 आजची तारीख आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. वार आहे आज मंगळवार. आपल्या दिवसाची सुरुवात सुंदर संस्कृत सुविचारानं. यस्यास्ति सर्वत्र गतिस कस्मात् स्वदेश रागेण हियाति नाशम तातस्य कूपोयमिति ब्रुवाणा क्षार जलम का पुरुषाः पिबन्ति. बघा, जो कोठेही जाऊ शकतो, म्हणजे जी व्यक्ती कुठेही जाऊ शकते, तिथे स्वतःच्या भोवतालच्या परिसराच्या आसक्तीनं ती कशाला स्वतःचा नाश करून घेईल. ही आमच्या वडिलांची विहीर आहे असं म्हणणारे काही पुरुष त्याच कुपातील, म्हणजेच त्याच विहिरीतील साठलेलं रुचीहीन खारट पाणी पित राहतात. माणसाच्या कूप मंडूक वृत्तीवर या शब्दामध्ये टीका केली जाते. घरातून बाहेर पडून स्वकर्तृत्वाचं धन व कीर्ती मिळवण्याचं सामर्थ्य ज्याच्या अंगी असतं तो वाडवडिलांनी मिळवलेल्या धनमानाच्या जुन्या साठ्यावर समाधान मानित नाही असं या संस्कृत सुविचारामध्ये लिहिलेलं आहे. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूया. तनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग.
1: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला संस्कृत सुविचारांनी तर आपण प्रसन्न सुरुवात केली, पण एका वाचनात आलेल्या छान सुविचारानं आपण सुरुवात करूयात. अथांग परिश्रम हे आपल्या प्रत्येक माणसाला करावेच लागतात. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये परिश्रमाशिवाय माणसाला, कष्टाशिवाय माणसाला पर्यायच नाही आहे. अथांग परिश्रम केले तर सफलता आपल्याला प्राप्त होतेच, पण बऱ्याच वेळा काही व्यक्ती फक्त विचार करीत बसतात की हे असं करायचं का, हे असं करेल तर आपल्याला सफलता मिळेल का, असा विचार फक्त करत बसतात. पण विचार करून काही होतं का? काहीच साध्य होत नाही. त्यामुळे अथांग परिश्रमानं सफलता प्राप्त होते तर ती विचारानं नाही. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूया. तनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. 30 सप्टेंबर 2026 महत्वाच्या घटनांकडे वळूयात. ब्रिटनची पहिली ट्राम सेवा 1860 सुरू. फ्रान्सनं मादागास्कर हे 1895 ताब्यात घेतलं. हुवर धरणाचं बांधकाम 1935 पूर्ण. पाकिस्तान आणि येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात 1947 प्रवेश. USS नॉटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचा जलावतरण. किल्लारी भूकंप झाला, सुमारे 10,000 लोक ठार तर हजारो लोक 1993 बेघर. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 1994. डॉक्टर के एन गणेश यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार 1998 जाहीर. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम हा एक विशेष पुरस्कार जाहीर. सुमात्रा भूकंप झाला होता 2009. 7.6 रिश्टर मेगावॉटच्या भूकंपात 1100 लोकांचं निधन. टोकाईमुरा अणुअपघात जपान देशातील सर्वात वाईट अणुअपघात हा होता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

little pretty angel. My heart's broken. Find her.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तुम्ही ऐकताय नगरसेन तरंग. हा कार्यक्रम दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. 30 सप्टेंबर आजची तारीख, महात्माचे जन्मदिवस. निष्ठिक आणि कवी रुमी यांचा 1207 जन्म. न्यायाधीश मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री MC छागला 1900 जन्म. आज मदर्स डेच्या सहसंस्थापिका एन जॉर्विस यांचा जन्मदिन. भारतीय आणि अमेरिकन अभिनेत्री अन्ना काश्वी यांचा 1934 जन्म. इस्रायलचे 12वे पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांचा जन्मदिन. क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित 1961 जन्म. संगीतकार आणि व्हायोलिन वादक प्रभाकर पंडित यांचा जन्मदिन. पार्श्वगायक शंतनू मुखर्जी उर्फ शान 1972 जन्म. संगीतकार आणि व्हायोलिन वादक 1933 प्रभाकर पंडित यांचा जन्म. इंग्रजी भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते नेविल फ्रान्सिस मॉट यांचा 1905 जन्म. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी सारंग विकास कावरे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात सुप्रभात. 30 सप्टेंबर आजची तारीख आणि महत्वाचे जन्मदिवस आणि मृत्यूदिवस. रशियाचे झार यारोस्लाव दुसरा यांचं 1546 मध्ये निधन. इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिदी यांचं 1994 मध्ये निधन. अमेरिकन भूवैज्ञानिक चार्ल्स रिश्टर यांचं निधन. लेखक आणि चरित्रकार गंगाधर खानोलकर 1992 मध्ये मृत्यू. भूदान चळवळीतील कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर यांचं 1998 मध्ये निधन. केंद्रीय रेल्वेमंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री माधवराव शिंदे यांचं 2001 मध्ये निधन. भारतीय पादरी आणि राजकारणी मौलवी इफ्तिकार हुसेन अन्सारी यांचं 2014 मध्ये मृत्यू. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि त्याचबरोबर पितृपक्षाला सुद्धा सुरुवात झाली आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पुराण काळापासून पितृपक्ष, ज्याला पितृपंधरवड असं म्हटलं जातं, याला अनादि काळापासून महत्त्व आहे। काही कारणास्तव पूर्ण श्राद्धविधी करणं शक्य न झाल्यावर आमान्य श्राद्ध करावं, म्हणजेच क्षमतेनुसार धान्य, तांदूळ, तीळ, तेल, तूप, गुळ, बटाटे, नारळ, विडा, दक्षिणा, शिदा साहित्य एखाद्या खरंतर पुरोहिताला द्यावं। पिंडदान करून श्राद्ध करणे, सगळ्या कुळातील सगळे पितर अन्न आणि उदक यांच्या अपेक्षेनं आपल्या वंशजाजवळ येण्याचा काळ म्हणजे हा पितृपक्षाचा काळ आहे। पितृपक्षाच्या या काळामध्ये पितृलोक पृथ्वी लोकाच्या सगळ्यात जास्त जवळ येतात। पितरांना दिलेलं अन्न, उदक, पाणी, पिंडदान त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचतं, त्यामुळे ते संतुष्ट होतात आणि कुटुंबियांना आशीर्वाद देतात। श्राद्धविधी केल्यानं पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला सहाय्य होतं। सर्व पितृ तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी पितृपक्षामध्ये महालयश्राद्ध अवश्य करावं। पितृपक्षामध्ये दानधर्माचं महत्त्व अनन्य काळापासून आहे आणि याबद्दलही आपण बोलूयात। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन। संपर्क क्रमांक 90110271। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: नमस्कार नगरकर, मी सावनी रवींद्र. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कार आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. पितृपक्षाचा हा काळ आहे. पितृपक्षामध्ये पूर्वजांचा सन्मान केला जातो. पूर्वजांचा सन्मान पितृपक्षामध्ये दान करून करूयात. अहिल्यानगरच्या स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये पितृपक्षाच्या या 15 दिवसाच्या पुण्यकाळामध्ये तुम्ही सुद्धा दान करू शकता. या पवित्र काळात पूर्वजांच्या प्रति आदर व्यक्त करा. 26 सप्टेंबरपासून ते 10 ऑक्टोबरपर्यंत असणारा हा पितृपक्षाचा काळ. स्वेच्छेनं तुम्ही स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये 450 लाभार्थ्यांना, इथल्या मुलांना भोजन देऊ शकता. विविध प्रकारचं धान्य किंवा धान्य देण्यासाठी आर्थिक सहयोग देखील देऊ शकता. आपलं अमूल्य दान हीच पूर्वजांना श्रद्धांजली ठरेल. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता संगीता सानप 90110-01-78, भारत 90110-01-76 आणि ताज शेख 90110-88. सहयोग पाठवल्यावर त्याचा स्क्रीनशॉट किंवा आपला संपर्क क्रमांक पावतीसाठी आम्हाला आवर्जून पाठवावा ही विनंती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे आर्जियानू तुमच्या सोबत. श्रोते हो, आपल्या स्नेहालयाच्या रेडिओ नगर प्रकल्पाचे मानद संचालक ते म्हणजे स्वर्गीय भूषणजी देशमुख सर यांच्या स्मृती आज पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. स्मृतीवन स्नेहालय या ठिकाणी माननीय चंद्रशेखर महामुनी जे गायक आहेत त्यांनी नुकतीच स्मृतीवनाला भेट दिली आणि या ठिकाणी भूषणजी देशमुख यांच्या आठवणींना दिलेला उजाळा आपण ऐकणार आहोत.
1: सर्वांना नमस्कार. आज मानसग्रामच्या जवळ असलेल्या स्मृतीवनामध्ये या ठिकाणी मी आलो आणि या स्मृतीवनांनी आज भेट दिली आणि याच स्मृतीवनामध्ये इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सगळ्या स्मृतीस्थळांची माहिती घेत असतानाच इथे आज भूषण देशमुख यांच्या स्मृती अतिशय सुंदररित्या या ठिकाणी जपल्या गेलेल्या आहेत. अहिल्यानगरला जेव्हा जेव्हा मी आलो यापूर्वीच्या काळामध्ये, अलीकडे 4-5 वर्षाच्या काळामध्ये, तर प्रत्येक वेळेस भूषण मामा या नावाने आम्ही ज्यांना ओळखतो ते भूषण देशमुख यांची भेट व्हायची. माझे मित्र संतोष होनकरपे यांच्यामुळे आणि अर्थातच गिरीजींच्यामुळे त्यांचा सहवास आणि त्यांची ओळख झाली माझ्याशी. आणि अहमदनगर आणि आता अहिल्यानगर शहराचा चालता बोलता इतिहास म्हणून त्यांची ख्याती होती आणि त्यांच्या सहवासामध्ये मेहर सेंटर, नंतर चांदबिबीचं जे स्थळ आहे फरीद पक्ष महाल आणि नगरचा आसपासचा परिसर, या सर्वांच्या ही जी स्थळं आहेत त्यांना भेट देण्याचा योग आणि भूषण सरांच्या उपस्थितीमध्ये मला आयुष्यामध्ये योग आला आणि त्याची इत्यंभूत अतिशय बारीक माहिती त्यांनी मला आणि आम्हाला सर्वांना दिली आणि त्यांच्या बरोबरचा तो सहवास आयुष्यभर आठवणीत राहील असाच होता. आणि फरीद बक्ष महालमध्ये ते घेऊन जेव्हा आम्हाला गेले त्या ठिकाणी आणि त्याच्याविषयी त्यांनी सगळं सांगितलं तेव्हा अंगावर अक्षरशः रोमांच उभा राहिला आणि त्या वास्तूमध्ये थोडेसे सूर जेव्हा मी छेडले तेव्हा मला असं वाटलं की मी जवळपास 400-500-700 वर्ष इतिहासामध्ये मागं गेलोय असा फील मला त्या वास्तूमध्ये आला आणि तो केवळ भूषण सरांच्या मुळेच आला. आज या ठिकाणी येताना मनामध्ये काहूर उठलं कारण भूषण मामाच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मागच्या भेटीमध्ये जेव्हा इथे मी आलो होतो तेव्हा नगर रेडिओसवत्यांनी माझी मुलाखत घेतली आणि ती माझ्या आयुष्यातली पहिली अतिशय मोठी मुलाखत होती आणि संपूर्ण श्रेय अर्थात भूषण सरांना जातं. तर आज या ठिकाणी मी उभा आहे भूषण मामाच्या स्मृतीस या ठिकाणी मी अत्यंत विनम्रतेने अभिवादन करतो आणि त्यांचा सहवास मला आणि आम्हा सगळ्यांना लाभला हे आमचं भाग्यच आहे असं मी समजतो.
0: प्रत्येकाच्या आठवणीमध्ये असणारे, प्रत्येकाच्या स्मरणात असणारे ते म्हणजे स्वर्गीय भूषणजी देशमुख यांच्या स्मृतीला पुन्हा एकदा अभिवादन करते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबुरकर यांनी.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, नगरचे अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आणि मी आहे आरजे अनु तुमच्यासोबत. सेवा संकल्प अभियान रोजगार महाकुंभ महाराष्ट्र याअंतर्गत आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी सगळ्या नागरिकांना आणि नगरकरांना केलंय. ऐकूयात हे आवाहन.
1: सेवा संकल्प अभियान अंतर्गत 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 25 ठिकाणी रोजगार महाकुंभ करतोय आणि याच्यामध्ये जवळपास 5,000 पेक्षा जास्त वेकेन्सी वेगवेगळे आस्थापनाचे आपल्याकडे उपलब्ध आहे आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपले जिल्ह्याचे तरुणांनी आणि युवकांनी जास्त जास्त सहभाग घ्यावा याची मी सर्व ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे सर्व जे तरुण युवक आहे युवती आहे त्यांना मी आवाहन करतोय आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. तर जास्त जास्त नागरिकांनी पण त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो.
0: श्रोते हो, सेवा संकल्प अभियान रोजगार महाकुंभ महाराष्ट्र अंतर्गत आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्रकक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे RJ अनु तुमच्या सोबत. आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत. या पुस्तकाचे लेखक आणि संपादक आहेत देवेंद्र भुजबळ. मराठीनं समृद्ध केलं अशी यशोगाथा या पुस्तकातील आज आपण जाणून घेणार आहोत. प्रीती दिनेश कोटियन यांचं घराणं मूळचं कर्नाटकामधलं उडुपीमधलं, परंतु वडील जयशंकर नोकरीनिमित्तानं 1957 साली मुंबईमध्ये आले आणि पक्के मुंबईकर झाले. बँक ऑफ इंडियामध्ये जवळपास 41 वर्ष त्यांनी सेवा केली आणि 2000 ते सेवानिवृत्त झाले. आईवडील मुंबईत असल्यामुळे प्रीतीचा जन्म मुंबईमध्ये झाला. तिचं बालपण मुंबईमधल्या गोरेगाव भागात गेलं. शालेय शिक्षण गोरेगावमधल्या सेंट थॉमस हायस्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण विवेक कॉलेजमध्ये झालं. तिथून BCOM पदवी मिळवली आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठातून MCOM पदवी मिळवली. 2000 द ग्रेटर बॉम्बे कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये क्लार्क म्हणून तिची निवड झाली आणि तिच्या कार्यक्षमतेमुळे 7 अधिकारी म्हणून पदोन्नती त्यांना मिळाली. आणि या अभिवाचनातील पुढील भागाकडे सुद्धा आपण वळणार आहोत थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग, हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन आपण जाणून घेत आहोत। या पुस्तकाचे लेखक आणि संपादक आहे देवेंद्र भुजबळ। प्रीतीचा विवाह 2004 श्री दिनेश कोटियन यांच्याशी झाला। तेही जन्मानं मुंबईकर असल्यानं त्यांनाही मराठी आवडते। तेही कॅनरा बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत आहे। प्रीती तिची कन्नड मातृभाषा उत्कृष्ट बोलते। कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी हिंदी तर बोलतेच, पण तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती मराठीसुद्धा छान बोलते। तू मराठी भाषा इतकी छान कशी बोलतेस असं विचारल्यावर प्रीती म्हणते की शाळेत 10th मराठी विषय होताच। माझा मराठी विषय आवडीचा असल्यानं मी मराठी पुस्तकं खूप वाचत असे आणि अजूनही वाचते। दुसरी गोष्ट म्हणजे मला मराठी चित्रपटही खूप आवडतात। त्यातही गाजलेली मराठी पुस्तकं वाचायला आणि गाजलेले मराठी चित्रपट पाहायलाही खूप आवडतात। त्यामुळे आपोआपच मला मराठी भाषा सहजपणे अवगत होत गेली। मराठी भाषा अवगत असल्यामुळे तिला बँकेच्या सेवेतही खूप उपयोग झाला। बँकेत येणाऱ्या मराठी ग्राहकांशी ती मराठीत बोलायची। कुठल्याही व्यक्तीला तिच्या मातृभाषेत बोललं तर आवडतंच, आणि शिवाय कामातही मोकळेपणा येतो। त्यामुळे मराठीतून बोलण्याचा ग्राहकांसाठी आणि पर्यायानं बँकेसाठी चांगलाच उपयोग होतो। पण बँकेत येणाऱ्या काही मराठी ग्राहकांशी आपण जरी मराठीत बोलायला जातो तरी बरेचसे ग्राहक मात्र आजही इंग्रजीत आणि हिंदीत बोलतात, याचं प्रीतीला आश्चर्य वाटतं। बँकेच्या कामकाजानिमित्त प्रीतीचा विविध शासकीय कार्यालयांशी सातत्यानं संबंध येत आला। कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी मराठीतच बोलल्यानं त्यांनाही आपलेपणा जाणवला आणि कामकाजाच्या दृष्टीनं तेही फार उपयुक्त ठरलं। त्याचबरोबर दैनंदिन व्यवहारातही प्रीती मराठीच बोलते। आपण जिथे जन्मलो राहतो तिथली भाषा आपल्याला आलीच पाहिजे असं प्रीती मानते। मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असल्यानं सर्वांनीच मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे असं तिला आजही मनापासून वाटतं। मराठी भाषेमुळे इतिहास, संस्कृती, साहित्य, समाज जीवन याची ओळख झाल्यानं आपलं आयुष्य अधिकच समृद्ध झाल्याचं प्रीती मानते। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकानंच असं मराठीवर प्रेम केलं तर मराठी निश्चितच अधिक समृद्ध होईल। लेखक संपादक देवेंद्र भुजबळ। श्रोते हो, आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन आपण आत्ता नुकतंच ऐकलं। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचं अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत. आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचे लेखक आणि संपादक आहेत देवेंद्र भुजबळ आणि या पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा आपण जाणून घेणार आहोत आणि प्रीती दिनेश कोटियन यांची एक कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. मूळचं घराणं कर्नाटकातील उडपीमधलं, परंतु वडील जयशंकर नोकरीनिमित्त 1957 साली मुंबईमध्ये आले आणि पक्के मुंबईकर ते झाले. बँक ऑफ इंडियामध्ये त्यांची जवळपास 41 वर्ष सेवा झाली आणि 2000 साली ते सेवानिवृत्त झाले. आणि मराठी भाषेनं त्यांना समृद्ध केलेलं आहे अशी सुंदर अशी यशोगाथा प्रीती दिनेश कोटियन यांची आपण जाणून घेणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक. तुम्ही ऐकताय स्नेहा लयाचं लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आरजे अनु तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. राज्यामध्ये व्यावसायिक वाहनांच्या 38 अ फिटनेस प्रमाणपत्रामध्ये मोठा गैरव्यवहार झालाय. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीनं 735 RTO अधिकारी आणि निरीक्षकांचा यामध्ये सहभाग असल्याचा रिपोर्ट दिलाय. या प्रकरणी परिवहन आयुक्त यांनी 300 अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली असून दोषींवर निलंबन आणि विभागीय चौकशीची कडक कारवाई करण्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय. वाहन फिटनेस गैरव्यवहारामध्ये RTOचे 735 अधिकारी असल्याचं सध्या तरी कळतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: पडायता स्नेहल याच लोकमध्य रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. 75% राज्यामध्ये दुष्काळ जाहीर झालाय, पण दुष्काळाचा सगळ्यात पहिला फटका सोलापूरमध्ये बघायला मिळतोय. सोलापूरमध्ये चारा आणि मुरघास वाहतुकीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णपणे बंदी घातली आहे. सोलापूर जिल्ह्यामधल्या सगळ्या 11 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलाय. प्रशासनानं चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्याबाहेर चारा आणि मुरघास वाहतुकीला पूर्णपणे बंदी घातली आहे. सध्या उपलब्ध जो चारा आहे तो 100 दिवसच पुरणार आहे आणि स्थानिक पशुधनाला टंचाई भासू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी हे खूप महत्वाचं आणि मोठं पाऊल उचललंय. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम 144 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल होईल आणि कारवाई होईल असं सांगण्यात आलंय. दुष्काळ निवारणासाठी फडणवीस सरकार सध्या ऍक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

बॅक. तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आणि मी आहे अर्चन तुमच्या सोबत. महत्वाच्या काही घडामोडींकडे वळूया. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे विद्यापीठानं एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं मेसमधील प्रस्तावित 10 रुपयांची दरवाढ स्थगित केली आहे. तसेच दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांची परीक्षा फी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीनं घेतलेला आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांच्या आक्षेपानंतर विद्यापीठानं विद्यार्थ्यांवरच्या अतिरिक्त आर्थिक भार टाळण्यासाठी हे महत्वाचे निर्णय घेतले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत। महत्त्वाच्या काही घडामोडींकडे वळूयात। सेवा संकल्प अभियान निमित्त घनकचरा व्यवस्थापन नियम 2020 प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश करण्यात आले आहेत। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सगळ्या गावात स्वच्छ भारत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या बैठका घेण्यात येत आहेत। या बैठकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 काटेकोर अंमलबजावणी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। ग्रामीण भागामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था, काही हॉटेल्स, मंगल कार्यालय यांची नोंदणी करून त्यांना एक्सटेंड बल्क वेस्ट जनरेटर हे प्रमाणपत्र देणे, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी किमान एक पूर्ण वेळ कर्मचारी उपलब्ध ठेवणे, वर्षानुवर्षात साचलेल्या जुन्या कचऱ्याची लिगसी वेस्ट शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे आणि डम्पसाईट पुनरुज्जीवनाची कार्यवाही सुरू करणे असं सांगण्यात आलेलं आहे। कचरा वाहतुकीसाठी झाकलेली घंटागाडी सुद्धा उपलब्ध ठेवणे हे या नियमांमध्ये आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: तुम्ही ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि मी आहे आर्जियानं तुमच्यासोबत. महत्त्वाच्या काही घडामोडींकडे आता आपण वळणार आहोत. राज्यामध्ये पावसाअभावी पिकं वाढून गेल्यामुळे राज्य सरकारनं 2 दिवसांपूर्वी कोरडा दुष्काळ जाहीर केला. आता केंद्र सरकारनंही गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 3 ऑक्टोबरनंतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या पथकासह महाराष्ट्राचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करणार आहे असं सांगितलंय. राज्यातील 2/3 क्षेत्र दुष्काळाच्या विळख्यात असून केंद्राकडून भरीव मदत मिळण्याची अपेक्षा शेतकरी सध्या व्यक्त करताना दिसत आहेत. राज्यामध्ये सध्या 75% भागांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राम राम मंडळी, मी स्वाती चक्रवर्ती भटकळ. तुमचा आणि तुमच्या आप्तेष्टांचा वाढदिवस स्नेहालयातील मुला मुलींसमवेत साजरा करा. तुमच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घ्या. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM.

तुम्ही ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत. आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली, अर्जन तुमच्या सोबत आहे. आणि महत्वाच्या काही घडामोडींकडे वळूयात. महाराष्ट्र सरकारनं राज्यामध्ये 75% जरी दुष्काळ जाहीर केला असला तरी सुद्धा शेतकऱ्यांना लगेच मदत मिळणार नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट विधान केलंय. शेतकऱ्यांना लगेच मदत मिळणार नसून संपूर्ण रिपोर्ट आल्यावरच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल आणि मग मदत जाहीर केल्यासाठी शेतकऱ्यांचं नुकसान होईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळमध्ये स्पष्ट केलंय. पिकांच्या पंचनाम्याच्या आधारे सर्व शेतपिकांचा विचार करूनच मुख्यमंत्री लवकरच सगळी मदत जाहीर करतील असं आश्वासन सुद्धा बावनकुळे यांनी दिलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आपण ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच, आणि मी आहे अर्चन तुमच्या सोबत. सोने चांदीच्या दरामध्ये खूप मोठी घसरण जी आहे ती बघायला मिळते आहे. याचं कारण म्हणजे अमेरिकन बॉन्ड यील्डमध्ये झालेली वाढ आणि डॉलरचं झालेलं बळकटीकरण. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये जी प्रचंड वाढ झाली आहे, यामुळे सुद्धा सोन्या चांदीच्या किमतीमध्ये मोठी घसरण बघायला मिळते आहे. तेलाच्या किमतीमुळे महागाईबद्दल सध्या चिंता व्यक्त केली जाते. यामुळे US फेडरल रिझर्व्ह दीर्घकाळासाठी व्याजदर उच्च पातळीवर ठेवेल अशी अपेक्षा बळकट झाली आहे. त्यामुळे सोन्या चांदीच्या किमतीमध्ये सध्या घसरण बघायला मिळते. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, राज्यामध्ये सेवा संकल्प अभियान सुरू आहे. 17 सप्टेंबर पासून ते 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत हा सेवा संकल्प अभियान राबवला जातोय. या अभियानाअंतर्गत स्वच्छ भारत मिशन, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्या बैठका सध्या घेतल्या जातात. भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं स्वच्छ पर्यावरण हा संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचं सांगितलं. घनकचरा व्यवस्थापन, ज्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असं म्हटलं जातं, आणि हे खूप गंभीर महत्वाचा विषय आहे आपल्या पर्यावरणासाठी, सार्वजनिक आरोग्यासाठी आणि त्याचबरोबर प्रशासनाशी संबंधित असणारा. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आता थेट कारवाई होणार आहे आणि नक्कीच ही कारवाई जी आहे ती खूप महत्वाची असणार आहे आपल्या सामाजिक पर्यावरणासाठी सुद्धा. श्रोते हो, आज आपण नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेतल्या. आपण आता 11 वाजत आलेत ऑलमोस्ट रेडिओ नगरच्या घड्याळात आणि तुमचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. थोड्याच वेळामध्ये आरजे ऋतू तुम्हाला भेटायला येते नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

0: येथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी मस्तपैकी सकाळ आहे, कालच पाऊस पडून गेलेला आहे आणि कुठेतरी जे दुष्काळग्रस्त भाग आहे किंवा आता महाराष्ट्राला अनेक तालुक्यांना जे दुष्काळग्रस्त असं जाहीर करण्यात आलेलं आहे, तर आता कुठेतरी होप्स वाढत आहेत की बाबा सगळीकडे पाऊस पडू दे आणि कुठेतरी हे दुष्काळाचं जे सावट आहे, जे महागाईचं सावट आहे, ते दूर होऊ देत। मंडळी आज आपण भरपूर साऱ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत आणि खूप साऱ्या युनिक गोष्टी घेऊन आली आहे मी तुम्हाला भेटायला। मंडळी असं म्हणतात ना, उजेड शोधण्यासाठी दिव्याची गरज नसते, फक्त मनाची खिडकी उघडी ठेवावी लागते। प्रत्येक नवीन दिवस आपल्या आयुष्यामध्ये एक कोरी वही घेऊन येतो। काल काय घडलं, काय चुकलं, काय राहून गेलं, हे सगळं कालच्या पानावरच सोडून द्या। आजच्या पानावरती काय लिहायचंय ही संपूर्ण ताकद आणि कलम हे तुमच्याच हातात आहे। जरी आजचा प्रवास थोडा कठीण वाटत असला तरी सुद्धा स्वतःवरचा विश्वास जो आहे तर तो अजिबात ढळू देऊ नका, कारण मंडळी अंधार कितीही मोठा असला, कितीही गडद असला, तरी पहाटेचा एक छोटासा किरण त्याला हरवण्यासाठी अगदी पुरेसा असतो। मंडळी याच सुंदर आणि पॉझिटिव्ह विचारासह आपण आपल्या शोची सुरुवात करत आहोत, पण मंडळी या शोची आपली सुरुवात करण्याआधी ऐकूयात हे सुंदर असं गाणं आणि मंडळी एका म्युझिकल ब्रेक नंतर भेटूयात आपल्या या शो मध्ये। तोपर्यंत मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आहे सर्वांचं स्वागतच. आणि मंडळी घरामध्ये नवीन गॅस सिलेंडर आला की आपण काय करतो तर तो पटकन जोडायला जातो पण जरा थांबा बरं का. काही लहान सहान गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर आपलं घर आणि कुटुंब नेहमी सुरक्षित राहील. सर्वात आधी जेव्हा डिलिव्हरी बॉय नवीन सिलेंडर आणेल तेव्हा त्यावरची सेफ्टी सील व्यवस्थित पॅक आहे की नाही हे नक्की तपासा. सिलेंडर जोडण्याआधी जुन्या सिलेंडरचा रेग्युलेटर पूर्ण बंद करूनच मगच तो बाहेर काढा. नवीन सिलेंडरची प्लास्टिक सील काढल्यानंतर त्याच्या व्हॉल्व्हच्या आत असणारी काळी रबराची वॉशर योग्य ठिकाणी आहे की नाही हे सुद्धा एकदा नीट बघून घ्या. जर ती खराब असेल किंवा नसेल तर गॅस लीक होऊ शकतो. त्याचसोबत मंडळी रेग्युलेटर बसवताना तो व्यवस्थित क्लिक असा आवाज येऊन लॉक झाला पाहिजे. जोडणी झाल्यानंतर जर गॅसचा वास येत असेल तर लगेचच रेग्युलेटर बंद करा. आणि अशा वेळी आगपेटी असेल, आपली माचिस असेल, विजेचे स्विच असतील आणि त्यासोबत जे घरात लाइटर वगैरे असेल तर ते अजिबात सुरू करू नका. आणि घराच्या खिडक्या दारं लगेच उघडी ठेवा. आणि मंडळी ही छोटीशी सतर्कता तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची मोठी गुरुकिल्ली आहे. त्यामुळं अशाच गोष्टींची काळजी घ्या, सुरक्षित राहा. कारण या जीवनाला घातक गोष्टी आहेत त्यामुळं आपण जेवढी सतर्कता बाळगू तेवढं आपण आपलं पण आणि आपल्या दुसऱ्यांचं सुद्धा आपण रक्षण करू शकतो. मंडळी अशाच थॉटसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

हाय हॅलो नमस्कार श्रोते हो, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सखींनो. घरातलं काम असो, किचन मधली आवरावर असो किंवा ऑफिसचं काम असो, काही वेळानं तोचपणा जाणू लागतो की नाही. पण यावरती एक मस्त आणि सुपर फास्ट उपाय म्हणजे आपलं आवडतं गाणं लावणं. तुम्ही कधी लक्ष दिलंय का हो, हातामध्ये झाडू किंवा भांडी असोत आणि बॅकग्राऊंडला आपलं आवडतं बीट असणारं गाणं वाजत असो तर हातांची स्पीड आपोआप दुप्पट होते. गाण्याच्या तालावरती पाय सुद्धा थिरकतात आणि 10 मिनिटांचं काम कधी संपतं हे कळत सुद्धा नाही. मंडळी, सायन्स सुद्धा सांगतं की संगीतामुळे आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचा हॅपी हार्मोन रिलीज होतो, यामुळे थकवा पळून जातो, मूड एकदम फ्रेश होतो आणि कामंही पटापट उरकतात. बोरिंग काम सुद्धा एका मस्त म्युझिक ट्रॅकमुळे एन्जॉयमेंट बनून जातं. त्यामुळे मंडळी, आज आवरावर करताना तुमची फेवरेट लिस्ट लावा. आणि मंडळी, तुम्हाला सुद्धा माझ्यासारखीच अशी सवय का? कारण माझी तर फार सवय बाबा की मला जर कामाचा कंटाळा आलेला असेल ना किंवा यार आता हे कधी करू अशी गोष्ट झाली असेल ना, विशेषतः मंडळी गहू असेल, तांदूळ असेल, धान्य निवडताना असेल, भांडी घासताना असेल, मी लिटरली सांगते, मी कधी कधी एखादी सिरियल लावून बसते पण किंवा सिरियलपेक्षाही बेस्ट मी माझं आवडतं गाणं लावून मी मस्तपैकी काम कधी सुरू होतं आणि कधी संपतं खरंच मला कळत नाही. तर माझ्यासारखी जर तुम्हालाही सवय असेल तर मंडळी तुम्ही कोणतं गाणं ऐकता आणि तुम्ही किती वर्षापासून ही सवय तुम्ही अप्लाय केली ना हे मला नक्की सांगा. 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आई वाळा तुला घाल दिला, आगी दून ताऊन सुलाखुनी, तीट लावण्या काजळ देईल, रयतही अंधाराचे घेऊन।

पाठीशी असतील मावळे, अंगावर घेशील वादळे, कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे, तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू, अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखा विन फाडशील तू, पण कारस्थान शिस्तीत डाव आखले जातील, तुला पाडण्यास सारे शत्रू एकवटतील.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी कधी अनुभवलाय का हा प्रसंग, आई फक्त 2 दिवसांसाठी बाहेरगावी जाते आणि अचानक तेच भरलेलं घर, सुंदर घर, एकदम रिकाम आणि शांत शांत वाटायला लागतं. भिंती तर तशाच असतात, वस्तू सुद्धा तिथेच असतात, पण तरी सुद्धा घर खायला उठलंय असं वाटत नाही का? का असं होतं माहिती का मंडळी तुम्हाला? कारण घर हे फक्त विटा आणि सिमेंटनं बनत नाही, तर ते आईच्या वावरण्यानं सजीव असतं. सकाळी तिच्या बांगड्यांचा खणखणाट, किचनमधून येणारा तो ओळखीचा आवाज, कपड्यांची आवराआवर आणि हे कुठे ठेवलंय, हे असंच ठेवतात का, तसंच ठेवतात का, असं सगळे तिचे उपदेश. आणि आपण सुद्धा अरे यार मला हे सापडत नाही आहे असं विचारल्यावरती लगेच ती वस्तू ती आपल्या हातात आणून देणं, या सगळ्या सवयींनी घर जिवंत होत असतं. आई घरात नसली की घरातली प्रत्येक वस्तू आपल्याला विचारते की आता माझं काय. टीव्हीचा आवाज मोठा केला तरी तो शांतता घालवू शकत नाही, कारण मंडळी घर सावरणारी, प्रत्येकाची काळजी वाहणारी आणि घराला घरपण देणारी ती एकच व्यक्ती असते. त्यामुळं आई घरी असली की घर हसतं आणि खेळतं आणि ती नसली की तेच घर खायला उठतं. आजच तुमच्या आईला सुद्धा एक घट्ट मिठी मारा आणि सांगा की तू आहेस म्हणूनच हे घर घर आहे. आणि मंडळी तुम्हाला सुद्धा असा अनुभव येतो का किंवा इतर वेगळ्या कोणत्या फिलिंग्स येत आहेत का या बाबतीतल्या, तर तुम्ही मला शेअर करू शकता आपल्या रेडिओ नगरच्या 90111-23-90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत। श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे ऋतु तुमच्या सोबत आणि गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे। मंडळी, नुकतंच आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन झाले आणि याच बाबत रेडिओ नगरचे पुण्यातील आरजे संजय हे आपल्याशी संवाद साधतायत।
2: गणपती बाप्पाचं विसर्जन आणि आपण, नुकतंच गणपती बाप्पाचं विसर्जन झालं। मित्रांनो, गणपती बाप्पा येणार ही जेव्हा चाहूल लागलेली असते ना, त्यावेळेला कधी येणार याचं मायनस काउंटिंग आपल्या मनामध्ये चालू असतं, नाही का? मनामध्ये आशा असते, त्यानंतर 10 दिवस गणपतीचे अतिशय आनंदात असतात। रोज नवनवीन देखावे आणि वेगळी वेगळी गणपती मंडळं बघण्याची उत्सुकता आपल्या मनामध्ये असते। रात्र रात्र जागून गणपतीमध्ये फिरताना आपण देहभान विसरून जातो, दिवस कधी संपतात कळतच नाही। आणि मग येते विसर्जनाची वेळ। गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीची जय्यत तयारी कार्यकर्ते करत असतात। ढोल ताशे ते पारंपरिक वाद्य आणि त्यावर थिरकणारी तरुणाई, आपण वर्षानुवर्ष हे दृश्य बघत आलेलो आहोत। मिरवणूक संपेपर्यंत प्रत्येकाच्या अंगात एक वेगळी शक्ती संचारलेली असते असं म्हणायला हरकत नाही। आणि अखेर वेळ येते ती विसर्जनाची। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हा एकच जयघोष सर्वत्र असतो। घाटावरती बाप्पाची विसर्जनापूर्वीची आरती होते, तोपर्यंत सर्वांचेच चेहरे आनंदी असतात। पण जेव्हा मूर्ती पाण्यामध्ये खोलवर जाऊ लागते ना, तेव्हा प्रत्येकाचं लक्ष हे गणपतीच्या डोळ्यांमध्ये असतं। आणि गणपती बाप्पा चालले खरच मनाला हेलवणार असतं, तोच एक क्षण असतो की प्रत्येक कार्यकर्त्यांचे आणि भक्तांचे डोळे पाणावलेले असतात। खर तर मूर्ती ती आपण निर्जीव म्हणतो, 10 दिवसांच्या श्रद्धेनं तिच्यातही आपल्याला सजीवपणा जाणवत असतो। आपण बाप्पाला निरोप देतो, पुढच्या वर्षी लवकर या। म्हटल्याप्रमाणे गणपती बाप्पा पुन्हा पुढच्या वर्षी येतात। मित्रांनो, आपलं जीवनही असंच आहे। आपण जन्माला येण्यापूर्वी जी चाहूल लागते ना, ती सर्वांचं लक्ष आपल्या जन्माच्या दिवसाची आनंदाने प्रतीक्षा करत असतात। आपला जन्म झाल्यानंतर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण सुखाचे क्षण शोधत असतो। आणि बाप्पाच्या विसर्जनाप्रमाणेच आपली गच्छंतीची वेळ येते, तेव्हा मात्र आयुष्यात केलेल्या चुका आणि परस्परांशी असलेला दुरावा हा आठवून पश्चाताप करत बसतो। मगाशी म्हटल्याप्रमाणे बाप्पा पुढच्या वर्षी परत येणार आहे आणि कायम येणार आहे, पण आपलं तसं नाही। त्यामुळं जोपर्यंत आहोत तोपर्यंत एकमेकांच्या भावना, आनंद आणि दृढ संपर्क कायम ठेवूयात। यापेक्षा अधिक काय बोलणार। गणपती बाप्पा मोरया।
1: श्रोते हो, आताच आपण रेडिओ नगरचे पुण्यातील आरजे संजय यांचा संवाद ऐकला। भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सखींनो, आजकाल आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करतोय बरं? सोशल मीडिया स्क्रोल. एखादा छान फोटो पोस्ट केला की आपली नजर सारखी फोनकडे जाते, किती लाईक्स आले, कोणी काय कमेंट केली. पण सखींनो, या कमेंट्सचा विचार आपण किती करतो याचा कधी विचार केलाय का? कुणीतरी कौतुक केलं की आपण हवेत तरंगतो, आणि एखाद्यानं नकारात्मक किंवा वाईट कमेंट केली की आपला सगळा मूड खराब होतो. आपलं हसू, आपला आनंद आपण अनोळखी लोकांच्या एका कमेंटवरती अवलंबून ठेवतो. मंडळी, लक्षात ठेवा, सोशल मीडियावरची प्रत्येक कमेंट ही समोरच्या व्यक्तीची विचारसरणी दाखवत असते. तुमची किंमत नाही, लोकांचं कामच आहे बोलणं. जर कुणाची कमेंट तुम्हाला आनंद देत असेल तर कुणाची कमेंट तुम्हाला दुःखही देते, आणि दुःख देणारी जी कमेंट असेल ना तर ती मनाला लावून घेण्याऐवजी सरळ इग्नोर करायला शिका. आपलं आयुष्य हे व्हर्च्युअल लाईक्सपेक्षा खूप सुंदर आहे, त्यामुळे कमेंटचा चष्मा बाजूला ठेवा, यावरती विश्वास ठेवा आणि स्वतःच्या आयुष्याचे खरे हिरो बनायला शिका. मंडळी, सोशल मीडिया काय आज आहे उद्या नाही, कितीतरी ॲप बंद झालेत, कितीतरी ॲप नव्यानं लॉन्चही होतील. प्रत्येक क्षेत्र बदलत आहे, प्रत्येक युग बदलत चाललेलं आहे, वर्ष पुढे जात आहेत. त्यामुळे मंडळी, यामध्ये गुंतत राहण्यापेक्षा कुठेतरी स्वतःवरती लक्ष केंद्रित करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. मंडळी, याबाबतीत तुमचं मत काय मला नक्की कळवा. 90111 23 90 ही आपल्या संपर्क क्रमांकावरती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवन कथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आपल्या संस्कृतीत कोणत्याही धार्मिक विधीची सुरुवात ज्या पानाशिवाय पूर्ण होत नाही ते म्हणजे खाऊचं पान म्हणजेच नागवेलीचं पान. पूजेच्या कळसावर ठेवण्यापासून ते सत्यनारायणाच्या पूजेत देवाला अर्पण करण्यापर्यंत या पानाला आपण नेहमीच पवित्र आणि आदरणीय स्थान दिलंय. पण मंडळी हे पान फक्त धार्मिक कार्यापुरतं मर्यादित नसून आपल्या आरोग्यासाठी आणि किचनसाठी सुद्धा एक वरदान आहे बरं का. सकाळी किंवा जेवणानंतर खाऊचं पान चावून खाल्ल्यानं पचनक्रिया अतिशय उत्तम राहते. तोंडातून येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी आणि हिरड्या मजबूत करण्यासाठी हे नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून सुद्धा काम करतं. एवढंच नाही तर सर्दी किंवा कफ झाला असल्यास या पानाचं रस आणि मधाचं मिश्रण खूप गुणी ठरतं. आणि किचनमध्ये आजकाल शेफ्स आणि सुगृहिणी खाऊच्या पानाचा वापर करून पान आईस्क्रीम पान शॉट आणि वेगवेगळे रिफ्रेशिंग ड्रिंक्स बनवतात जे की पाहुण्यांना भुरळ पाडतात. मग सखींनो सण उत्सवांमध्ये देवाला अर्पण होणाऱ्या आणि जेवणानंतर पचनक्रिया सुधारणाऱ्या या आरोग्यदायी पानाचा वापर तुम्ही सुद्धा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये नक्की करायला हवाय असं मला वाटतं. त्यामुळे मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आपल्या 90111 2390 या संपर्क क्रमांकावरती. अशाच गोष्टींसाठी तुम्ही ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव उषा उमेश खोल्लम. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी कामाची धावपळ घराची जबाबदारी आणि या सगळ्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष ही तर आता आपल्या सगळ्यांचीच गोष्ट झाली. पण आज मी तुम्हाला एका अशा सुपर फूडबद्दल सांगणार आहे जे की महिलांच्या आरोग्यासाठी अगदी वरदान मानलं जातं आणि ते म्हणजे सत्तू. भाजलेल्या हरभऱ्यांपासून बनवलेला सत्तू हा पोषक घटकांचा खजिना आहे. महिलांमध्ये वारंवार दिसणारी अॅनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता घालवण्यासाठी सत्तूमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असणारं आयर्न फार मदत करतं. तसंच मंडळी यामध्ये भरपूर प्रोटीन फायबर असल्यामुळं हाडांना ताकद मिळते आणि पचनक्रियासुद्धा अगदी उत्तम राहते. मंडळी सकाळी कामाच्या घाईत ब्रेकफास्ट करायला वेळ नसेल तर एक ग्लास सत्तूचं सरबत किंवा गुळ सत्तूचं पेय नक्की प्या. यामुळे तुम्हाला दिवस भर एनर्जी तर मिळेलच, शिवाय वजन नियंत्रणात ठेवायला आणि पोटाची जळजळ कमी करायला सुद्धा मदत होईल. तर सखींनो, महागड्या सप्लिमेंट्स पेक्षा आपल्या किचनमध्ये उपलब्ध असलेला हा पारंपरिक सत्तू तुमच्या आहारामध्ये नक्की समाविष्ट करा आणि मंडळी रहा एकदम फिट आणि अशाच टिप्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.
1: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. तर आता ऑलमोस्ट 1 वाजत आलेला आहे आणि आता अगदीच थोड्या वेळात स्नेहवार्ता हा शो घेऊन येते आर जे वैशाली तुम्हाला भेटायला. तर मंडळी, आता वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची, पण आपण उद्या पुन्हा आपल्या नेहमीच्या वेळेत म्हणजेच ठीक सकाळी 11 वाजता भेटत आहोत गोष्टी तुमच्या आमच्या आपल्या या शोमध्ये. मंडळी, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्तपैकी खा प्या, मजा करा, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेशी अनेक वर्षापासून जोडलेले संस्थेच्या विविध उपक्रमांना नेहमी हातभार लावणाऱ्या प्रतिभा धनंजय जक्कर त्याचबरोबर मनीषा प्रकाश मिसाळ यांचा आज वाढदिवस आहे. स्नेहालयाच्या कार्यामध्ये अनेक हितचिंतकांचे प्रेम, विश्वास आणि सहकार्य कायम मिळत आले आहे. या सगळ्यांच्या योगदानामुळे स्नेहालयाच्या विविध उपक्रमांना बळ मिळत आहे. अशाच आपल्या जिव्हाळ्याच्या हितचिंतकांचा आज वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस. प्रतिभाताई आणि मनीषाताई, तुम्हाला संपूर्ण रेडिओ टीमकडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य, समाधान आणि भरभरून सुख लाभो हीच मनापासून शुभेच्छा. नगरकर, वाढदिवस म्हटलंय की शुभेच्छांसोबत एखादं आवडीचं गाणं असायलाच हवं ना. म्हणूनच आजच्या या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचीच खास गाणी आपण ऐकणार आहोत. चला तर मग आपण ऐकूया प्रतिभा धनंजय जक्कर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीची सुंदर अशी प्रार्थना, जी सर्व काही विश्व आपल्याला सांगून जात आहे, हीच आमची प्रार्थना. चला तर मग ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

कर्नाटक नगरकर तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये खरं तर अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. याच प्रकल्पातील काही चिमुकल्यांच्या यशोगाथा आपण ऐकणार आहोत. नगरकरांहो, प्रत्येक मुलांमध्ये एक वेगळी ताकद असते. कुणी शांत असतं तर कुणी सतत काही ना काही करत असतं, पण मुलांची ही चंचलता जर योग्य दिशेने वळली तर ती त्यांच्या शिकण्याची ताकद बनू शकते. आजची अशीच एक सुंदर यशोगाथा आहे स्नेहालय संचलित ऊर्जा बालभवनमधील कार्तिक राजेंद्र शेरकर याची यशोगाथा. प्री प्रायमरीमधील कार्तिक सुरुवातीला खूपच चंचल होता, एका जागी शांत बसत नव्हता. एका जागी शांत बसणं त्याला कठीण जायचं. वर्गात आला की कधी इकडे धावायचा, कधी टेबलवर चढायचा, तर कधी आजूबाजूंच्या वस्तूंमध्ये रमायचा. त्यामुळे त्याचं शिकण्याकडे लक्ष लागणं हे एक आव्हान होतं. पण कार्तिकला सतत थांबवण्याऐवजी त्याच्या या ऊर्जेचा उपयोग शिकण्यासाठी कसा करता येईल याचा विचार करण्यात आला. बालभवनमधील सहशिक्षिका यांनी स्नेहालयमधून मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करत कार्तिकला वेगवेगळ्या खेळांमधून आणि कृतीमधून शिकवायला सुरुवात केली. कधी शब्दांचा खेळ, तर कधी रिंगमध्ये वस्तू टाकणे, बॉल मारणे, दूरीवरून उड्या मारणे, रंग आणि आकार ओळखणे अशा खेळकर कृती घेण्यात आल्या आणि हळूहळू कार्तिकमध्ये बदल दिसू लागला. पूर्वी एका जागी बसत नव्हता असा कार्तिक आता उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होऊ लागला. त्याचं लक्ष एका कृतीवर केंद्रित होऊ लागलं आणि त्याचा चंचलपणाही प्रमाणात कमी झाला. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे कार्तिकला आता ऊर्जा बालभवनची आवड निर्माण झाली आहे. सकाळी वर्गासाठी येणारा कार्तिक संध्याकाळी देखील बालभवनमध्ये येतो आणि आनंदाने विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतो. कार्तिकची ही गोष्ट आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवते. मुलाला शांत बसणं असं सांगण्यापेक्षा त्याच्या ऊर्जेला योग्य दिशा देणं अधिक महत्वाचं आहे. प्रेम, संयम, सातत्य आणि खेळातून शिकण्याची संधी मिळाली तर मुलांमध्ये नक्की सुंदर बदल घडू शकतो. तर नगरकर आत्ताच आपण ऐकले आहे ऊर्जा बालभवन मधील प्री प्रायमरी स्कूल मधील विद्यार्थी कार्तिक राजेंद्र शेरकर याची यशोगाथा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, परंतु आपण आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये आपल्या स्नेहालयातील काही हितचिंतकांचे बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. तर आज वाढदिवस आहे मनीषा प्रकाश मिसाळ यांचा. ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचं नातं टिकून आहेत. मनीषाताई, तुम्हाला संपूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं स्वामी समर्थांचं गीत आपण ऐकणार आहोत. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, हे ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आत्ताच आपण ऐकली आहे ऊर्जा बालभवन मधील विद्यार्थ्याची यशोगाथा. यानंतर आपण ऐकणार आहोत उत्कर्ष बालभवन मधील माहिराची यशोगाथा. नगरकर, कधी कधी एखाद्या मुलाच्या आयुष्यात बदल मोठा दिसत नाही, तो अगदी हळूहळू घडत असतो. कालपर्यंत शांत बसलेलं मूल आज एखादी गोष्ट सांगत आहे. कालपर्यंत मागे राहणारं मूल आज एखाद्या खेळात उत्साहाने सहभागी होतं. आणि अशा छोट्या छोट्या क्षणांमधून त्यांचा आत्मविश्वास फुलत जातो. अशीच एक सुंदर गोष्ट आहे उत्कर्ष बालभवन मधील माहिराची.

ही गेल्या 2 वर्षापासून प्री प्रायमरीमध्ये शिकत आहे. घरातील मोठी मुलगी असल्यामुळे तिच्यावर छोट्या वयातच काही जबाबदाऱ्या आल्या. कुटुंबाची परिस्थिती साधारण, अशा परिस्थितीत तिच्या शिक्षणाची वाट सोपी नव्हती. पण उत्कर्ष बालभवनने तिच्या या वाटेला एक सुंदर आधार दिला. इथे अभ्यासासोबतच तिला खेळता आलं, गाणी म्हणता आली, गोष्टी आणि चित्रकलेमध्ये रमता आलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला व्यक्त करता आलं. सुरुवातीला माहिरा थोडी संकोचित होती. नवीन गोष्ट करताना तिच्या मनात थोडी भीती असायची, पण शिक्षकांनी तिच्यावर घाई केली नाही, प्रेमाने समजावून घेतलं, छोट्या प्रयत्नांचं कौतुक केलं आणि प्रत्येक वेळी तिला पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिलं. हळूहळू माहिराच्या चेहऱ्यावरचा संकोच कमी झाला, तिच्या बोलण्यात आत्मविश्वास आला आणि उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा आनंद वाढला. आज ती नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करते, शिक्षकांचं लक्षपूर्वक ऐकते आणि छोटे छोटे उपक्रम पूर्ण करते आणि इतर मुलांसोबतही आनंदाने मिसळते. माहिराच्या या बदलाकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. मुलाला पुढे आणण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टीची गरज नसते. कधी कधी प्रेमाने दिलेली एक संधी, कौतुकाचे 2 शब्द आणि तू हे करू शकतेस असा विश्वास एवढंच पुरेसं असतं. आज उत्कर्ष बालभवनमध्ये माहिरा केवळ शिकत नाही तर ती स्वतःला ओळखायला शिकते आहे, व्यक्त व्हायला शिकते आणि आपल्या छोट्या सपनांकडे आत्मविश्वासाने पाहायला शिकत आहे. आणि कदाचित तिच्या या छोट्या पावलांमध्ये तिच्या उद्याच्या मोठ्या स्वप्नाची सुरुवात दडलेली आहे. माहिराची गोष्ट आपल्याला सांगते, मुलांच्या हातात पुस्तक देणं महत्वाचं आहेच, पण त्या पुस्तकासोबत त्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवणं त्याहून महत्वाचं आहे. माहिरा अशीच हसत राहा, शिकत राहा आणि प्रत्येक नव्या गोष्टीकडे आत्मविश्वासाने पाऊल टाकत राहा. तुझ्या या छोट्या पावलांना उद्या मोठ्या स्वप्नांची दिशा मिळो हीच मनापासून शुभेच्छा. तर नगरकर, आत्ताच आपण ऐकलं आहे उत्कर्ष बालभवनमधील प्री प्रायमरीमधील विद्यार्थिनी माहिराईची यशोगाथा. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. आज आपण जाणून घेणार आहोत स्नेहालय संस्थेद्वारे राबवण्यात येणाऱ्या बालाधार प्रकल्पाविषयी. मंडळी बालाधार प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे वंचित, गरजू, निराधार तसेच सामाजिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या मुलांना सुरक्षित वातावरण, शिक्षण, आरोग्य सेवा आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देणं हा उपक्रम मुलांच्या हक्काचे संरक्षण करत त्यांना आत्मविश्वासाने समाजात उभे राहण्यासाठी सक्षम बनवत आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं. शैक्षणिक मदत, व्यक्तिमत्व विकास, समुपदेशन, आरोग्य तपासणी आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच मुलांना प्रेम, आधार आणि सुरक्षिततेची भावना मिळावी यासाठी विशेष काळजी घेतली जाते. मंडळी 1889 पासून कार्यरत असलेली स्नेहालय संस्था महिला, मुले आणि समाजातील वंचित घटकांच्या पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी विविध प्रकल्प राबवत आहे. बालाधार हा त्याच सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वाचा भाग आहे. श्रोते हो, प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपण, शिक्षण आणि संधी मिळणे हा त्याचा हक्क आहे. बालाधार प्रकल्प याच ध्येयाने कार्यरत असून अनेक मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करत आहे. मंडळी, आत्ताच आपण स्नेहालय संस्थेतील बालाधार या प्रकल्पाविषयी ऐकले आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: और फिर क्या होगा?
1: पार्टियां, दावतें।
2: Yes!

नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा कीर्तने आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, बदलत्या नगरचे लोकमाध्यम आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहे अर्जी आदी. त्याचबरोबर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये सांजरंग हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये शायरी, फॅशन टिप्स, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आपण ऐकणार आहोत. आणि हे सर्व घेऊन येत आहे आरजे कोमल. त्याचबरोबर सायंकाळी 7 वाजता नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर रात्री 8:30 आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकणार आहोत. आणि रात्री 9:00 आठवणीतील गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर रात्री 10:00 हिंदी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. तर नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM। श्रोते मित्र हो, थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत आर जे आदी। मित्र हो, आज आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपटातली पार्टी सॉन्ग। हिंदी चित्रपटांमध्ये हे एक वेगळ्या प्रकारचं गीत समाविष्ट करण्याची आपल्या चित्रपटांमध्ये एक परंपरा आहे। हिरोचे वडील मोठे श्रीमंत असतात, हिरोईन गरीब असते, किंवा हिरोईन खूप श्रीमंत असते आणि हिरो मात्र गरीब असतो, आणि अशा स्थितीमध्ये एका विशिष्ट वळणावर काहीतरी घटना काहीतरी प्रसंग घडल्याच्या नंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गीत आणि चित्रपटांमध्ये समाविष्ट करण्यात येतात, तेच ते गीत म्हणजे पार्टी सॉन्ग। तर हे पार्टी सॉन्ग खूप गाजलेले आहेत बरं का, आणि निर्माता दिग्दर्शकांना देखील एक वेगळ्या प्रकारचा फंडा या गीतांमुळं प्राप्त झालेला आहे। या गीतांमुळं चित्रपट देखील सुपरहिट झालेले आहेत आणि अजूनही होत आहेत। तर आता आपण सुरुवातीला ऐकूया 2002 या वर्षी प्रदर्शित राज या चित्रपटातलं समीर यांचं गीत, जे संगीतबद्ध केले नदीम श्रवण यांनी आणि गायक आहेत अलका याज्ञिक आणि अभिजित। पडद्यावर अभिनय केला होता दिनो मारियो आणि बिपाशा बासू या अभिनेत्यांनी।

0: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 9011111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। तर श्रोते मित्र हो, पार्टी सॉन्ग म्हणजे चित्रपटाच्या कथानकाला अनुरूप एका विशिष्ट प्रसंगी कुणाचा तरी वाढदिवस असतो, कुणाचा तरी लग्नाचा असतो किंवा काहीतरी विशिष्ट पुरस्कार मिळाल्याच्या नंतर चित्रपटात जे कथानक आहे त्याला अनुसरून एखादं पार्टी गीत हे हमखास असतंच। आणि मग त्या पार्टी गीतामधूनच चित्रपटाचं कथानक हे पुढं पुढं सरकत असतं। तर आता आपण ऐकणार आहोत ऐतराज या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं गीत। समीर यांच्या गीताला संगीत दिले हिमेश रेशमिया यांनी आणि पडद्यावर अभिनय केला होता अक्षय कुमार, करीना कपूर आणि तुषार।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: दर मंगळवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: वेलकम बॅक. तर मित्रांनो, पार्टी सॉंग्स या सेगमेंटमध्ये आपण ऐकत आहोत हिंदी चित्रपटातल्या वेगवेगळ्या चित्रपटातल्या पार्टी प्रकारचे गीतं. मित्रांनो, आपल्या हिंदी चित्रपटांमध्ये स्पेशली मराठीमध्ये पण आहेत, परंतु प्रेमाचा त्रिकोण दाखवण्याच्या खूप पद्धती आहेत. अनेक चित्रपटांमध्ये कथानक देखील अशाच प्रकारचं लिहिलेलं जात असतं. एक फूल दो माली किंवा आत्ताच प्रदर्शित झालेला धडकन, त्याच्यानंतर संगम, असे अनेक चित्रपट आलेले आहेत. तेव्हा आता आपण ऐकणार आहोत धडकन या चित्रपटातलं पार्टी सॉन्ग. गीतकार समीर, संगीतकार नदीम श्रवण, गायिका आहेत अलका याज्ञिक. आणि मित्र हो, या गाण्याच्या वेळी पडद्यावर होते अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी आणि माहिमा चौधरी. आणि सेगमेंटप्रमाणे इतरही सहकलाकार देखील त्यांच्या समवेत होते. आणि या पार्टी सॉन्गमधून चित्रपटाचं कथानक जे आहे ते एका विशिष्ट वळणावर येतं, ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणतो. अशा प्रकारचे हे गीतं असतात पार्टी सॉन्ग. तेव्हा आता आपण ऐकूया धडकन या चित्रपटातलं गीत.

0: नमस्कार, मी अंगद गायकवाड बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: चाहे कोई मुझे

0: वेलकम बॅक. तर मित्रांनो, पार्टी सॉंग्स म्हणजे आता बऱ्याचशा चित्रपटांमध्ये हे शक्यतो हॅप्पी मूडमधले असतात, परंतु कधी कधी हे सॅड मूडमध्ये देखील असतात. म्हणजे चित्रपटाचा नायक आणि नायिका यांच्यामध्ये काहीतरी वाद झाले, कलह झाले, भांडणं झाले, गैरसमज झाले, या गैरसमजुतीमुळं दोघांमध्ये दरार पडते, दोघं एकमेकांपासून दूर जायला लागतात आणि अशा सिच्युएशनला एक गीत हमखास होत असतं. तर कधी कधी उत्साही आनंदी मूडमधलं देखील पार्टी सॉंग असतं. म्हणजे पार्टी सॉंग हे आनंदी मूडमध्येच असेल असं काही नाही, तर ते थोडंसं करुण रसातलं पण असू शकतं. जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातलं हे गीत मात्र थोडंसं वेगळ्याच पद्धतीचं आहे, अगदी थोडंसं विदेशी चालीवरचं आहे. आणि या चित्रपटांमध्ये, या गीतामध्ये हे गीत जे आहे थोडंसं विदेशी स्वरूपातलं आहे. शिवाय या चित्रपटातल्या कलाकारांनी त्याच्यावर नृत्य पण केले, तो डान्स देखील विदेशी प्रकारातला आहे. तर हे गीत लिहिलं होतं जावेद अख्तर यांनी, संगीतबद्ध केले शंकर एहसान लॉय यांनी, आणि पडद्यावर कलाकार होते फरहान अख्तर, ऋतिक रोशन आणि सहकारी. तेव्हा ऐकूया जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातलं एक आगळं वेगळं सॉन्ग.
1: ¿Quién eres tú? ¿Dónde has estado? He removido cielo y tierra y no te encontré. Y llegas hoy tan de repente y da sentido toda mi vida con tu querer.
2: Name Samcha, name Jana. Jo bhi tumne mujhse kaha hai señorita, magar phir bhi na jaane kyun

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक श्रोते मित्र हो, आत्ता जी आपण गीतं ऐकली ती थोडीशी अलीकडच्या काळातली होती, परंतु जुन्या काळामध्ये देखील अशा प्रकारचे पार्टी सॉन्ग हे असायचे. 1975 साली प्रदर्शित झालेला शोले हा चित्रपट तर बॉलिवूडमधला हिंदी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड होता. जी पी सिप्पी यांनी हा चित्रपट अत्यंत मनपूर्वक बनवला होता, खूपच जबरदस्त मेहनत घेतली होती. त्याच्यातले कलाकार, गायक, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक, सर्वच्या सर्व टीम जी आहे ही अतिशय उत्कृष्ट होती. 1975 साली प्रदर्शित झालेला, पण अजूनही अनेक प्रेक्षक शोले या चित्रपटाला बघण्यासाठी पसंती आजही देतात. तेव्हा या शोलेमध्ये देखील एक अशाच प्रकारचं पार्टी सॉन्ग होतं, अर्थात ते जे गब्बर सिंग डाकू असतो आणि त्या डाकूच्या अड्ड्यावर त्यांचा एक खास माणूस येत असतो, तो पण गुंडच असतो, तो त्यांना दारूगोळा, बंदुका, रायफली अशा शस्त्रास्त्र देत असतो आणि तो आल्याच्या नंतर त्यांच्या अड्ड्यावर विशिष्ट अशी मैफिल ही साजरी केली असते. आणि या मैफिलीमधलं हे एक गाणं आहे, महबूबा महबूबा, आणि हे गीत आनंद बक्षी यांनी लिहिलेलं आहे, संगीत दिले आर डी बर्मन यांनी आणि गायलं आहे स्वतः आर डी बर्मन यांनी, कारण या गीतासाठी एक विशिष्ट प्रकारचा वेगळा आवाज त्यांना अपेक्षित होता आणि म्हणून आर डी बर्मन यांनी स्वतःच ते गीत वेगळ्या ढंगात वेगळ्या शैलीत गायलेलं आहे. आणि पडद्यावर होते गब्बर सिंग म्हणजे अमजद खान, जय आणि वीरू म्हणजे अमिताभ बच्चन आणि ही मॅन धर्मेंद्र, त्याचबरोबर आणखीनही सहकलाकार होते. आणि त्या काळी हे गाणं इतकं गाजलं होतं की विचारूच नका. मग आता आपण पण आनंद घेऊया शोले चित्रपटातल्या या पार्टी सॉंगचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: वेलकम बैक मित्र हो। पार्टी सॉन्ग्स मध्ये गुंडांच्या अड्ड्यावर किंवा जे डॉन लोक असतात त्यांच्या अड्ड्यावर विशिष्ट अशा गीताची हमखास रचना असते। चित्रपटाचं कथानक हे त्या ठिकाणी टर्न घेत असतं किंवा गुंडाचा आत्तापर्यंतचा जो पगडा असतो तो या गाण्यानंतर मात्र तो पलटी मारतो आणि खलनायकेकडून तो नायकाच्या पारड्यात जातो। आणि अशी अनेक गीतं त्या पार्टी सॉंगमध्ये आहेत। आता आपण ऐकणार आहोत दिल धडकने दो या चित्रपटातलं जावेद अख्तर यांनी लिहिलेलं, शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं आणि शंकर महादेवन, सुखविंदर सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत। तेव्हा आपण ऐकूया दिल धडकने दो या चित्रपटातलं हे गीत।

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.
1: ये रातें

वेलकम बॅक मित्रांनो. पार्टी सॉंगमध्ये विशेषतः बऱ्याच पार्टी सॉंगमध्ये गुंडांचा अड्डा, गुंडांची मैफिल, मोठं हॉटेल, मोठं रेस्टॉरंट, काहीतरी एखादा वाळवंटातला एखादा सीन किंवा हिमालयातला पहाडी एरियामधला एखादा सीन असतो आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं हे गीत जे आहे होत असतं आणि त्याच्यामध्ये मग विशेषतः स्पेशल नायिकांचा समावेश असतो आणि काही ठिकाणी त्या चित्रपटातली नायिकाच त्या पार्टी सॉंगमध्ये मुख्य नर्तिका असते, म्हणजे डान्सर असते. आणि असे अनेक गाणी जी आहेत ते आहेत. आता आपण ऐकणार आहोत असाच गँगस्टरवर आधारित असलेला पिक्चर अग्निपथ. अमिताभ बच्चन यांचं नाही बरं का, ऋतिक रोशन यांनी अभिनय केलेला. तर अग्निपथमध्ये अमिताभ भट्टाचार्य यांनी एक अशा प्रकारचं गाणं लिहिले आणि त्याला संगीतबद्ध केले आपल्या मराठमोळ्या संगीतकारानं, म्हणजे अजय अतुल यांनी. गायलं आहे सुनिधी चौहान, उदित नारायण यांनी आणि पडद्यावर आहेत ऋतिक रोशन आणि प्रियंका चोपडा. तेव्हा आनंद घेऊया अग्निपथ या चित्रपटातल्या या गीताचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: वेलकम बॅक. मित्रांनो, पार्टी साँगमध्ये अगदी यंगस्टर्स जे आहेत यांची जास्त भूमिका असते, यांच्यावर जास्त चित्रीकरण केलेलं असतं. ये जवानी है दिवानी, रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत जे आहे हे अमिताभ भट्टाचार्य यांनीच लिहिलेलं आहे. प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आणि गायला आहे विशाल ददलानी आणि रेखा भारद्वाज यांनी. आता आपण आनंद घेऊया ये जवानी है दिवानी या चित्रपटातलं हे घागरा सॉन्ग.
1: साहेबान कदरदान मेहरबान, दिल थाम के बैठिए क्योंकि अब आपके सामने तशरीफ ला रही है आगरा की अजीम फनकारा मलिका हुस्न नूर नजर मोहतरमा मोहिनी.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

वेलकम बॅक. मित्रांनो, सुशांत सिंग राजपूत यांनी फार थोड्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, म्हणजे दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. परंतु ते जेव्हा अशा प्रसिद्धीच्या झोतात होते, नेमकं त्याच वेळेस त्यांचं दुर्दैवी निधन झालं. केदारनाथ नावाचा चित्रपट आला होता, अर्थात तो नावाप्रमाणे असा धार्मिक असेल असं वाटते, परंतु धार्मिकही होता आणि सामाजिकही होता. तर या केदारनाथमध्ये एक गाणं होतं स्वीट हार्ट. आता आपण ऐकूया अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेलं आणि अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. गायलं आहे देवी नेगी यांनी. आनंद घेऊया आपण केदारनाथ चित्रपटातल्या या गीताचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक श्रोते मित्र हो, पार्टी सॉंगच्या या सेगमेंटमध्ये यानंतर बार बार देखो या चित्रपटातलं आदित्य शर्मा यांनी लिहिलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. जसलीन कौर रॉयल यांनी गायलेलं हे गीत जे आहे आणि संगीतबद्ध पण त्यांनी केलं आहे जसलीन कौर रॉयल यांनी. त्याचबरोबर हर्षित कौर आणि सहकारी पण गायक आहेत. पडद्यावर आहेत कॅटरीना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा. आनंद घेऊया बार बार देखो या चित्रपटातल्या या गीताचा. आणि या गीताबरोबरच मी आर जे आदी आपला निरोप घेतोय. आपण कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजत आणि सांज रंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, संध्याकाळची वेळ आहे, स्वतःसाठी वेळ आपण काढत असतो ही, आणि त्याचसाठी दिवसभराचं जे जे झालंय ना ते विसरून जाण्यासाठी आपण ऐकत असतो एक मोटिवेशनल शायरी। चला तर ऐकूयात आजची शायरी। कभी कभी रास्ते हमें रोकते नहीं, बस ये पूछते है कि चलने का हौसला कितना है। कभी कभी रास्ते हमें रोकते नहीं, बस ये पूछते है कि चलने का हौसला कितना है। अगर दिल में जुनून जिंदा है, अगर दिल में जुनून जिंदा है, तो छोटी सी शुरुआत भी एक दिन बड़ी कहानी बन जाती है। बस खुद पर भरोसा रखिए और कदम बढ़ाते रहिए। बस खुद पर भरोसा रखिए और कदम बढ़ाते रहिए। क्या ही बात है। कसे आहात, काय करता आणि चांगले असाल ना, आणि आजचा दिवस कितीही साधा असला तरी पुढची काही क्षण मात्र एकदम खास करायची आहेत बर का, कारण इथे असतील गप्पा, हसणं, थोडं मोटिवेशन, थोडी मजा आणि अर्थातच तुमची आवडती काही गाणी। तर मग कामाच्या धावपळीतून 2 मिनिटं स्वतःसाठी काढा आणि माझ्यासोबत रंगवा तुमची ही सुंदर संध्याकाळ सांज रंग या शो मध्ये। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: मुलगी आहे स्वप्नांची नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आज आहे 30 सप्टेंबर आणि आजचा दिवस खास वर्ग, कारण आज आहे आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन. हो, आपण रोज कितीतरी भाषा ऐकतो, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि अजून कितीतरी, पण भाषा वेगवेगळ्या असल्या तरी भावना मात्र सगळ्यांच्या सारख्याच असतात, हो ना. एका भाषेतलं एखादं सुंदर वाक्य दुसऱ्या भाषेत पोहोचवणं म्हणजे फक्त शब्द बदलणं नाही, तर त्यामागची भावना, अर्थ आणि आपलेपणा दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं आहे. आणि म्हणूनच अनुवाद करणारे लोक दोन भाषांमध्ये नाही तर दोन माणसांमध्ये, दोन संस्कृतींमध्ये आणि कधी कधी दोन देशांमध्येही एक सुंदर पूल तयार करतात. आपल्या रेडिओच्या जगातही हे खूप सुंदर आहे, कारण आपण मराठीत बोलतो पण आपल्या भावना प्रत्येक श्रोत्याच्या मनापर्यंत पोहोचतात. तर आजच्या आंतरराष्ट्रीय अनुवाद दिनानिमित्त प्रत्येक भाषेचा आणि प्रत्येक भावना समजून घेणाऱ्या माणसाचा मनापासून सन्मान करूयात आणि तुम्हा सगळ्यांना आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आणि 3 ऑक्टोबर नंतर हे केंद्रीय पथक जे आहे ते महाराष्ट्रात दाखल होणार आहे. राज्य सरकारनं मदतीसाठी पाठवलेल्या प्राथमिक प्रस्तावाची केंद्र सरकारनं दखल घेत हे पाऊल उचललंय. आणि या पथकाच्या पाहणी अहवालानंतर केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा निर्णय देखील जाहीर होऊ शकतो. तर मंडळी, अशा प्रकारे आता केंद्र सरकारकडून मदतीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे. आणि मंडळी, खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झालाय पावसामुळे. मी तर बाप्पाकडे, देवाकडे एकच प्रार्थना करेल की प्लीज आपल्याकडे पाऊस यावा. आणि मंडळी, त्यासाठी आपले प्रयत्न देखील खूप महत्वाचे. आपण काय करतोय ना, झाडं तोडतोय, सर्रास जंगल नष्ट करतोय, त्यामुळे हे सगळे संकट येत आहेत. त्यामुळे आपणही प्रयत्न करायला हवेत. आणि आता दुष्काळ आहे म्हणजे पाणी जपून वापरा. आपल्याकडे जरी पाणी असेल तरीही इतर ठिकाणी पाणी नाहीये, त्यामुळे पाणी जपून वापरा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत। चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर मधील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे बरं का. आणि सोमवारी म्हणजे परवा दिवशी पार पडलेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित सभासद, पदाधिकारी आणि अधिकारी अशा तब्बल 2000 लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र हे जेवण पुरवणाऱ्या केटर्सकडे अन्न आणि औषध प्रशासनाचा FDA कोणताही अधिकृत परवाना नसल्यानं FDFच्या पथकानं छापा टाकून कारवाई केली. याच दरम्यान FDAनं गुलाबजामुनचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत पाठवलाय. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या जेवणावळीवर FDAचा छापा पडलेला आहे. मंडळी, आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर शहरात ना अलीकडं मोबाईल चोरीच्या घटना वाढल्यात बरं का. बस स्थानक आणि भाजी मार्केट हे मोबाईल चोरीचं हॉटस्पॉट बनले आहेत. या भागात ना एखादी बाहेरची टोळी सक्रिय झाल्याचा संशय देखील आहे. एसटीला होणारी गर्दी, भाजी बाजारातील गर्दी, अशा धावपळीच्या क्षणी चोर डाव साधत असल्याचं दिसून येत आहे. अलीकडं मोबाईलमध्ये चोरी पकडण्याचं तंत्रज्ञान आलंय, मात्र त्यावरूनही शोध लागण्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं दिसतंय. आणि पोलिसांना देखील या टोळीचा छडा लावण्यात अजूनही यश आलेलं नाहीये. त्यामुळे नागरिकांनीच आपल्या फोनची काळजी घेणं आवश्यक आहे. तुमच्याकडे असणाऱ्या महत्वाच्या वस्तू, तुमचा फोन, पैसे हे जपून ठेवा, कारण कधी काय होईल सांगता येत नाही. आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासन याकडे याचा बंदोबस्त करतील आणि हे जे चोर आहेत ते लवकरात लवकर पोलिसांच्या तावडीत येतील अशी आपण अपेक्षा करूयात. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: हॅलो, गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 5 वाजलेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, एमपीएससी परीक्षा 2026 तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे बरं का। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एमपीएससी परीक्षा 2026 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। आणि यापूर्वी ही परीक्षा 3 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत घेण्यात येणार होती, मात्र आता या परीक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। खरं म्हणजे आपण सगळे अभ्यास करतो आणि आपल्या डोक्यात आपले गोल ठरलेले असतात, आणि जेव्हा परीक्षा रद्द होते किंवा पुढे ढकलली जाते तेव्हा आपलं टाइम टेबल थोडंसं विस्कळीत होतं। पण आपण पॉझिटिव्ह घेऊयात, आपल्याला अभ्यासाला वेळ मिळतोय, त्यामुळे ती काही काळासाठी स्थगित करण्यात आलेली आहे। पण लवकरच त्याचं वेळापत्रक जाहीर होणार आहे, तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा, काही राहिलं असेल तर ते देखील कव्हर करा। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.

0: नमस्कार नगरकर, मी अतुल परचुरे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, यशवीर सिंग जो आहे ना, त्यानं आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात रौप्य पदक जिंकले बरं का. त्यामुळे आता भारताच्या ऍथलेटिक्स पदक तालिकेत आणखी एका पदकाची भर पडली. तर मंडळी, अशा प्रकारे आशियाई क्रीडा स्पर्धेत यशवीर सिंगनं कमाल केली आहे आणि भालेफेक मध्ये त्यानं रौप्य पदक मिळवलेलं आहे. तर खरं म्हणजे जेव्हा आपले भारतीय खेळाडू एवढं छान खेळतात ना, तेव्हा सगळ्याच भारताला त्याचा अभिमान होतो. आणि यशवीर यांच्या या कामगिरीमुळे सगळ्याच भारताची मान जी आहे ती अभिमानानं उंचावली आहे. तर यशवीर सिंग यांना खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी। लेखिका पूजा काकडे।
1: मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंगामध्ये। मी कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी तुम्हाला माहितीये का, पुण्यातील COEP तंत्रज्ञान विद्यापीठाच्या चिखली कॅम्पसमध्ये देशातील पहिलं स्वदेशी बॅटरी प्रोटोटायपिंग आणि पायलट स्केल संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे। बरं का, यासाठी COEP आणि JSW प्रोजेक्ट्स यांच्यात भागीदारी होणार असून या प्रकल्पासाठी 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली जाणार आहे। केंद्रात लिथियम आयन आणि प्रगत रसायनशास्त्रावर आधारित बॅटरी सेलचं संशोधन, प्रोटोटायपिंग आणि प्रमाणीकरण केलं जाणार आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आता आपल्या देशातील पहिलं स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र पुण्यात येणार आहे, म्हणजे आपल्या अहिल्यानगरच्या जवळच येणार आहे। यामुळे खूप सुधारणा होऊ शकतात, काहींना काही संधी उपलब्ध होतील तर काहींना शिकण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत। तर याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव सुमित डेंगळे. मी इतिहास संशोधक आहे. ऐतिहासिक वाडे व घराणी हे पुस्तक मी लिहिलं. आपल्या नगर जिल्ह्याला मोठा इतिहास लाभलाय, फार मोठा वारसा आहे. हा जतन करण्याची आपली जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आपल्या आसपासच्या वास्तू या सगळ्यांचं जतन करणं, तो इतिहास कुठेतरी अभ्यासणं, लोकांपर्यंत तो पोहोचवणं हे फार गरजेचं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. आणि मंडळी, आता फावला वेळ म्हटलं की आपल्याकडे सर्रास, म्हणजे मोठी माणसं असोत किंवा लहान मुलं असोत किंवा मग युवक असोत, सगळ्यांकडे एकच ऑप्शन असतं, ते म्हणजे सोशल मीडिया. पण आता ना अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया अकाउंट संदर्भात सुप्रीम कोर्टानं महत्वाचे आदेश दिले. बरं का, कोर्टानं केंद्र सरकारला मोठं पाऊल उचलण्यास सांगितलं असून सोशल मीडिया कंपन्यांसाठी अल्पवयीन मुलांच्या अकाउंट संदर्भातील सध्याची व्यवस्था केवळ मार्गदर्शक तत्वांपुरतीच मर्यादित न ठेवता भारतीय कायद्यांतर्गत ती प्रभावीपणे लागू करण्याचं सांगितलं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आता अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कठोर पावलं उचला असं सांगण्यात आलेलं आहे. असे आदेश जे आहेत ते सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, हे महत्वाचं आहे का, तुमचं मत काय, नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्हाला.

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: Oh no!

ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आधार कार्ड हे देशातील नागरिकांच्या ओळखीचं महत्वाचं डॉक्युमेंट आहे बरं का. मात्र एकाच व्यक्तीच्या नावावर दोन आधार कार्ड किंवा बनावट आधारच्या प्रकरणांमुळे डुप्लिकेट नोंदी रोखण्याचं आवाहन निर्माण होत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर UIDAI नं भारत एबिस म्हणजेच भारत ABIS म्हणजे ऑटोमेटेड बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम ही बायोमेट्रिक प्रणाली विकसित केल्याचं सांगितलं जात आहे. बोटांचे ठसे, आयरिस आणि चेहऱ्याच्या डेटाच्या आधारे नवीन आधार नोंदणी वेळी आधीची नोंद आहे का हे तपासण्यास ही प्रणाली मदत करू शकते. आणि मोठ्या डेटाबेसमध्ये वेगानं शोध घेण्यासाठी शेड्युलर सिस्टम आणि सर्व्हरवर चार्जिंगचं विभाजन केलं जात आहे. आणि या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे डुप्लिकेट आधार नोंदी ओळखण्यास कितपत मदत होते आणि नागरिकांच्या बायोमेट्रिक डेटाची सुरक्षा कशी राखली जाते हे महत्वाचं ठरणार आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आता UIDAI ऑटोमेटेड बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम ही बायोमेट्रिक प्रणाली विकसित केल्याचं सांगितलं जातं जी खूप महत्वाची असणार आहे. म्हणजे आज आपण खूपच साऱ्या गप्पा मारल्यात, मात्र आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या संध्याकाळी 4 वाजता पुन्हा भेटूया तर सांज रंग या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. तुमची आणि इतरांची काळजी घ्या, हसत रहा, मजा करत रहा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आहे आर जे अनु तुमच्या सोबत। नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर सौ प्रतीक्षा रोहम बारसे, आणि आज आपण त्यांच्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत। नुकतंच त्यांनी त्यांचं PhD पूर्ण केलेलं आहे आणि आज आपण त्यांच्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत। तर सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: धन्यवाद।
2: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किंवा प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा सुखाचा असतो, किंवा आपण वयानं किती मोठे झालो तरी आपल्याला बालपणीचे दिवस आजही आठवतात। तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
3: माझा जन्म, माझं शिक्षण औरंगाबादला झालं, सध्या ज्याला आपण संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर म्हणतो। माझं बालपण ही पूर्ण, माझं MSc पर्यंतचं सगळं शिक्षण हे औरंगाबादमध्येच झालं आणि लग्न झाल्यानंतरच मी औरंगाबाद सोडलं। MSc नंतर मी 4 वर्ष औरंगाबादमध्येच देवगिरी कॉलेजला ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत होते, आणि लग्नानंतर मग मी 2 वर्ष पुण्यामध्ये डॉक्टर DY पाटील आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं, आणि त्यानंतर माझं PhD ॲडमिशन झालं।
2: नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा खूप मोठा आणि महत्त्वाचा असतो। तुम्हाला आजही तुमचे शाळेचे दिवस आठवतात का, किंवा आजही शाळेतले शिक्षक स्मरणात आहेत का?
3: हो, मी मला शाळेचे दिवस खूप आठवतात आणि मी माझ्या शाळेचे अनुभव खूप चांगले होते। मला असं वाटतं मी वन ऑफ द लकीएस्ट पर्सन आहे की ज्याला खूप चांगले शिक्षक मिळाले शाळेपासून तर कॉलेजपर्यंत तर PhD पर्यंत। मला चांगल्या शिक्षकांचं मार्गदर्शन मिळालं आणि म्हणूनच मी आज माझं स्वप्न पूर्ण करू शकले।
2: नक्कीच आजही ते सगळे शिक्षक स्मरणात आहेत का, जे तुम्हाला प्राथमिक माध्यमिक शाळेमध्ये होते, किंवा आजही त्यांच्याबाबतच्या त्यांच्या सोबतच्या काही आठवणी आहेत का?
3: हो, असे खूप शिक्षक आहेत, म्हणजे त्यांच्यासोबतच्या आठवणी पण आहेत आणि काही जण संपर्कात पण आहेत। मी 7वीपर्यंत अनंत विद्या मंदिर शाळेमध्ये होते, जी कोएड स्कूल होती। स्कूल मध्ये बॉईज आणि गर्ल्स दोन्ही होते, आणि 8वीपासून मी वेणुताई चव्हाण कन्या प्रशालेमध्ये होते। तर 8वीपासून, म्हणजे 8वीची जी शाळा होती त्याच्याशी माझा जास्त क्लोजनेस किंवा जास्त माझ्या मनाच्या जवळ आहे ती शाळा, कारण की तिथल्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे माझ्या पर्सनॅलिटी घडवण्यामध्ये। आमचे गणिताचे सर होते सराफ सर, परत इंग्लिशचे सर होते वाघ सर, आणि एक संस्कृतच्या मॅडम होत्या आष्टेकर, अष्टपुत्रे मॅडम, आणि म्हणजे असे अनेक शिक्षक होते, भंडारे सर होते, जे ज्यांच्यासोबत, म्हणजे ज्यांनी आमच्यावर असे संस्कार केले की आज आम्ही आयुष्यामध्ये कुठे आहोत तर त्यांची आठवण आम्हाला आहे।
2: तुमचे कॉलेजचे दिवस किंवा कॉलेजचं शिक्षण कसं झालं?
3: कॉलेजमध्ये मिलिंद कॉलेजमध्ये माझं BSc झालं, मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, आणि BA तिथला माझा अनुभव इतका चांगला नव्हता। तिथे आमची पहिलीच बॅच होती तर आम्हाला तिथे खूप अडचणी आल्या शिक्षकांच्या बाबतीत वगैरे, पण माझं MSc खूप छान होतं, देवगिरी कॉलेजमध्ये मी होते, आणि तिथे आमचे HOD डॉक्टर खरात सर यांच्या अंडर मी 2 वर्ष, म्हणजे आफ्टर MSc मी रिसर्च वर्क पण केलं, 4 वर्ष सॉरी, आणि त्याच्यामध्ये माझे 2 रिसर्च पब्लिकेशन्स झाले, एक लंग कॅन्सरवर आणि एक स्किन कॅन्सरवर, सॉरी लंग नाही, एक ब्रेस्ट कॅन्सरवर आणि एक स्किन कॅन्सरवर। आपण थोडी प्रॅक्टिस करूयात का? आय थिंक माझं फंबल
2: ऍक्च्युअली ना आपल्याकडे, मी सरांना पण सांगितलं होतं नाना
3: वेळ कमी आहे का,
2: कारण 4 शार्प माझं दुसरं इंटरव्ह्यू, त्यांना ऑलरेडी
3: रेकॉर्डिंग चालू आहे।
2: हो
3: बरं, ठीक आहे, ओके। अच्छा तुम्ही फोनवर घेतात?
2: नाही नाही, फोनवर नाही घेते, मी माईकवर घेते, बाहेर माईक चालू आहे।
3: अच्छा, ऐकू येते?
2: हो, बाहेरचे बसतात।
3: आय होप की ते कट करतील
2: व्यवस्थित। हो हो, कारण 4 ला इंटरव्ह्यू, त्यामुळे आपल्याला काही हे करता नाही येणार, तर मग आपण करूया। तुम्ही हवं तर रिपीट घेऊ शकता।
3: मी तेच म्हणलं, रिपीट घ्यायचा का? मला काय आता, मला म्हणजे मला जे मेन हे त्यांचे मला आता नाही नाव आठवत, असे फेसबुक वगैरे मध्ये असं बघतो आपण, असे संपर्कात आहेत।
2: ठीक आहे, काही हरकत नाही,
3: पण कॉलेजचे टीचर्स आहेत माझ्या संपर्कामध्ये जे देवगिरी कॉलेजमध्ये होते ना, तर रूथ मॅडम म्हणून होत्या आम्हाला, त्या खूप छान शिकवायच्या त्या. परत खरात सर, परत स्वाती मॅडम, त्या माझ्या संपर्कामध्ये आहेत अजून, ज्या म्हणजे आम्हाला शिकवायला होत्या.
2: दहावी नंतर पुढे काय करायचं हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक प्रश्न असतो, कारण दहावीपर्यंत आपण शाळेमध्ये असतो आणि दहावीनंतर कॉलेज सुरू होणार असतं. कुठल्या फॅकल्टीमध्ये प्रवेश घ्यायचा किंवा कुठली ब्रांच निवडायची हे कसं ठरवलं?
3: दहावीला ना मला क्लिअर आठवतं, म्हणजे माझे मी ॲक्च्युली घरामध्ये आम्ही तिघी बहिणी आहे, मी सगळ्यात छोटी आहे. माझ्या दोन्ही बहिणींनी 11वी सायन्स घेतलं होतं आणि इट वॉज अ काइंड ऑफ ऑब्विअस की मी पण 11वी सायन्सच घेणार. पण मात्र 12वीनंतर जेव्हा मी BSCला होते त्यावेळेस माझा रिसर्चमध्ये थोडा इंटरेस्ट डेव्हलप झाला, म्हणजे आय वॉन्टेड टू बिकम सायंटिस्ट, यु नो. त्यावेळेस मला असं वाटत होतं की आपण काहीतरी सायंटिस्ट सारखं काहीतरी करावं, आणि MSc होता होता मी पक्कं केलं की आपल्याला सायंटिस्ट व्हायचं आहे, डॉक्टरेट आपल्याला मिळवायची आहे. पण आता जसं इन जनरल सगळ्याच आई वडिलांचं कन्सर्न असतो की बाबा मी जर PhD झाले तर आय विल एक्सपेक्ट की माझा नवरा सुद्धा PhD असावा.
2: हो.
3: की या कारणामुळे माझ्या वडिलांनी मला लग्नाच्या आधी PhD नाही म्हणजे करू दिली. तेव्हाही चान्स होता, मी औरंगाबाद विद्यापीठाची पेट पास झाले होते, सेट पास झाले होते, तर त्या बेसिसवर माझं PhD ऍडमिशन होत होतं. पण लग्नासाठी मी थांबले आणि लग्नानंतर 2 वर्षांनी माझा मुलगा झाल्यानंतर मी नेट पास झाले. आणि नेट पास झाल्यावर नेटच्या बेसिसवर माझा पुणे विद्यापीठामध्ये नंबर लागला.
2: नक्कीच. असं म्हणतात की लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलतं, आणि तुम्ही छत्रपती संभाजीनगरहून अहिल्यानगरमध्ये आलात लग्नानंतर, किंवा लग्नानंतर जसं प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलतं तसं तुमचंही बदललं का?
3: हो, ऑफकोर्स. नक्कीच. लग्नाच्या आधी कसं असतं की आपण आपल्या विश्वात जगतो, म्हणजे आपलं एक लिमिटेड थिंकिंग किंवा एक सगळ्यांबद्दल असा विचार करायची लग्नाच्या आधी तरी वेळ नसते. आई वडील सगळं बघून घेतात असं असतं, आणि एकदा तुम्ही तुमचं लग्न झालं की ती जबाबदारी तुमच्यावर येते. आणि वन्स यू आर अ पेरेंट तर मग तुमचा फर्स्ट रोल पेरेंट म्हणूनच राहतो, म्हणजे एक आई म्हणूनच पहिलं अस्तित्व माझं आहे आता.
2: नक्कीच. PhD करायचं किंवा याच फील्डमध्ये पुढे जायचं हे पक्कं कधी ठरवलं?
3: MSc मध्ये. MSc मध्ये मी अनेक रिसर्च पेपर वाचले, आणि रिसर्च पेपर वाचताना असं लक्षात आलं की बाबा हे काय काय काम करतात, हे कसं करतात, हे कसं केलं जातं, हे मला करायचं आहे असं होतं. तर तेव्हा मी ठरवलं की बाबा आपल्याला PhD करायची.
2: नक्कीच. PhD ची सुरुवात कशी झाली?
3: PhD जसं मी तुम्हाला सांगितलं की मी नेट पास झाल्यानंतर मी पुणे विद्यापीठाचा पेटचा फॉर्म भरला, म्हणजे फॉर्म भरला होता. तेव्हा पुणे विद्यापीठाचं असं होतं की तुम्ही एक तर पेट पास झालेले पाहिजे पुणे विद्यापीठाची, किंवा तुम्ही जर नेट असाल तर तुम्हाला डायरेक्टली इंटरव्ह्यूला ते अलाव करतात. तर माझं नेट होतं म्हणून मी CSIR नेट पास झाले होते म्हणून मी डायरेक्ट इंटरव्ह्यूला गेले, आणि ऑन द बेसिस ऑफ इंटरव्ह्यू माझं सिलेक्शन झालं.
2: PhD कुठल्या विषयामध्ये करावी याचा अभ्यास कधी केला?
3: नाही, माझं 11वी 12वी सायन्स झाल्यानंतर माझं BSc बायोटेक्नॉलॉजी, MSc बायोटेक्नॉलॉजी आणि PhD देखील मी बायोटेक्नॉलॉजीमध्येच केली आहे.
2: हाच विषय निवडला किंवा बायोटेक्नॉलॉजीज का?
3: मला ना कम्प्युटर्स किंवा याच्यामध्ये IT मध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता, टू बी ऑनेस्ट. मला आणि मला डॉक्टर पण बनायचं नव्हतं, म्हणजे पेशंट नाही का, पेशंट सोबत डील करायचं किंवा लोकांची कापाकापी करायची, असं डॉक्टर नव्हतं बनायचं. तर म्हणून मी रिसर्चमध्ये इंटरेस्ट असणे एवढं एकमेव कारण आहे की मी बायोटेक्नॉलॉजी सब्जेक्ट म्हणजे मध्ये कंटिन्यू MSc केलं, आणि त्याच्यामुळेच मी पुढे PhD देखील बायोटेक्नॉलॉजीमध्येच केली.
2: नक्कीच. PhD करत असताना अनेकांची नक्कीच मदत झाली असेल, तर कोणाकोणाची मदत झाली?
3: सगळ्यात पहिले तर माझी आई, माझे मिस्टर आणि माझे सासू सासरे. तसं घरच्यांच्या सगळ्यांचाच सपोर्ट होता, पण PhD मध्ये एक खूप मोठा रोड ऍक्सिडेंटला मी फेस केलं, म्हणजे अगदी PhD काम संपल्यानंतर 6व्या वर्षामध्ये माझा एक रोड ऍक्सिडेंट झाला. आणि ह्या पूर्ण काळामध्ये माझ्या आईने आणि माझ्या नवऱ्याने मला खूप साथ दिली सगळ्या प्रकारे, आर्थिक, मानसिक, म्हणजे फिजिकली इमोशनली स्पिरिच्युअली यू कॅन से बाय ईच अँड एव्हरी मीन्स त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि कदाचित त्यांच्यामुळेच मी त्या गोष्टीतून बाहेर पडून माझी PhD पूर्ण करू शकले.
4: नक्कीच. जसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग अशा काही घटना घडत असतात की ते आपल्याला बरंच काही देऊन जातात, असा काही प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये झाला का?
3: मी ना लहानपणापासून आम्ही तिघी बहिणी होतो आणि आमचे वडील ना शिक्षक होते. तर आम्ही सगळ्या गोष्टींसाठी ना म्हणजे कुठल्याही निर्णयासाठी आम्ही आमच्या वडिलांवर खूप अवलंबून होतो. आणि करोनाच्या काळामध्ये काय झालं, माझ्या वडिलांना करोना नव्हता झाला पण हॉस्पिटल फॅसिलिटी त्यांना वेळेवर मिळाली नाही आणि त्याच्यामुळे ते हार्टअटॅकनी ते गेले. तर हा खूप मोठा धक्का होता माझ्यासाठी आणि अशी वेळ होती की आम्हाला त्यांच्या अंतिम संस्कारालाही जाता येईल की नाही अशी शंका होती. पण म्हणजे जेव्हापासून माझे वडील गेले तेव्हापासून आम्ही थोडं इंडिपेंडेंट झालो. तेव्हापासून इंडिपेंडेंट झालं म्हणण्यापेक्षा तेव्हापासून एकटं थोडस फेस करायला गोष्टी शिकलो. तोपर्यंत एक आधार होता की काही जरी झालं तर आपले पप्पा आहेत. आता तसं म्हणजे बाकीचे सगळे आहेत सोबत म्हणजे आई आहे, नवरा आहे, पण वडिलांची जागा किंवा वडिलांची जाण्यानी जी पोकळी निर्माण झाली आहे ती नाही भरून काढतायत. तर मला असं वाटतं की माझे वडील जेव्हापासून गेले तिथून पुढे आयुष्यामध्ये मी खूप गोष्टी शिकले. मी PhD मध्ये अनेक लोकांसोबत डील केलं. लोक तुम्हाला चांगलं बोलतात, वाईट बोलतात. मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना म्हणजे सोबत मी काम केलं, अनेक वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांसोबत काम केलं. तर मग मला एवढं एक समजतंय किंवा मी एक गोष्ट शिकली आहे की हे तुमच्या हातात आहे की तुम्हाला कोणाचं ऐकायचंय. तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी ऐकायच्या आहेत की तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी ऐकायच्या आहेत. जे तुम्हाला वर घेऊन जाणार आहेत त्यांच्यासोबत थांबायचं आहे का जे तुमचे पाय खेचणार आहे त्यांच्याबरोबर थांबायचं आहे हे तुमच्या हातात आहे. इट्स युअर चॉईस.
4: नक्कीच. याच दरम्यान तुम्ही कॉलेजमध्ये टीचिंगचं सुद्धा काम केलं, तर कॉलेजमध्ये कसे गेलात मग?
3: कॉलेजमध्ये मी MSc जिथे होते ना शिकायला देवगिरी कॉलेजमध्ये, तर तिथल्याच सरांनी मला विचारलं होतं की तू शिकवशील का. म्हणजे थोडंसं सेमिनारमध्ये वगैरे त्यांना असं वाटत होतं की आय एम एबल टू टीच, मी शिकवू शकते असं. तर मी त्यांना म्हणजे हो म्हटले आणि मी तिथे काम करायला सुरुवात केली. आणि मग मला ते आवडत गेलं, मला ते आवडायला लागलं की बाबा आपल्याला जमत आहे. जेव्हा मुलांकडून चांगला रिस्पॉन्स यायला लागला किंवा मुलं जेव्हा मला म्हणायला लागले की मॅडम तुम्ही खूप छान शिकवता, मला तुमचं आवड म्हणजे शिकवणं खूप आवडतं, त्यावेळेस आणखीन टीचिंगमध्ये हे डेव्हलप झालं.
4: नक्कीच. रिसर्च हा पहिल्यापासून तुमचा आवडता विषय होता किंवा यामध्येच तुमचा जास्त ओढा होता, तर तुमच्या रिसर्चचा मुख्य उद्देश काय होता?
3: आता रिसर्चचं कसं असतं, जेव्हा मी MSc नंतर देवगिरी कॉलेजमध्ये काम करत होते तर त्यावेळेस तिथले जे सर होते डॉक्टर किरण खरात सर, तर ते कॅन्सरवर काम करत होते. म्हणजे तेव्हा मी शिकत होते. दॅट टाइम माझ्याकडे ती चॉईस नव्हती की मी काय काम करावं. मग PhD मध्ये असं होतं की आम्हाला जेव्हा इंटरव्ह्यू घेतात ना तेव्हा ते आम्हाला चॉईस देतात की तुम्हाला निदान दोन गाईडीचे नावं सांगायचे असतात की जे तुमच्या एरिया ऑफ इंटरेस्टमध्ये काम करतात. आणि डायबिटीज हा माझ्या म्हणजे खूप परिचयाचा किंवा खूप आवडीचा विषय होता आणि माझ्या ज्या गाईड होत्या त्या डायबिटीजमध्ये काम करत होत्या म्हणून मी त्यांचं नाव दिलं होतं. तर त्यामुळे माझा डायबिटीजमध्ये इंटरेस्ट किंवा होता म्हणून मी डायबिटीज या विषयात टाईप 2 डायबिटीजमध्ये काम केलं.
4: नक्कीच. याचे अनुभव कसे होते किंवा हे विषय निवडल्यानंतर यावर रिसर्च करत असताना काय काय गोष्टींचं रिसर्च जे आहे ते करावं लागलं?
3: ओके. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आपण जेव्हा डायबिटीज हा शब्द बोलतो तर त्याच्यासोबत इन्सुलिन हे येतं की सगळ्यांना माहिती आहे. तर लोक मला नाही वाटत आज असं कुठलंही घर आहे की जिथे डायबिटीज नाही आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा निदान जसं तुमचं एज वाढतं डायबिटीजचा धोका हा वाढतो. पण इन्सुलिन सोबत अजून एक हॉर्मोन असतो ज्याच्याबद्दल जनरली सर्वसामान्य लोकांना नाही माहिती. त्याचं नाव आहे अमायलिन आणि त्यालाच ह्युमन आयलेट अमायलॉइड पॉलीपेप्टाइड म्हणतात. आणि ह्याच हॉर्मोनवर माझं रिसर्च आहे, ह्याच हॉर्मोनवर मी काम केलं. की असं होतं डायबिटीज झाल्यानंतर पॅनक्रियाच्या बीटा सेल्स ज्या आहेत ज्या डायबिटीज इन्सुलिन बनवतात. ओके, म्हणजे पॅनक्रिया, पॅनक्रियामध्ये आयलेट्स, आयलेट्समध्ये बीटा सेल्स, बीटा सेल्स बनवतात इन्सुलिन. म्हणजे आपण जेवण केलं की इन्सुलिन सिक्रेट होतो, तर तो इन्सुलिन एकटा सिक्रेट न होता त्याच्यामध्ये एच आय पी पी सुद्धा त्याच्यासोबत सिक्रेट होतो. मग ते ब्लडमध्ये सर्क्युलेट होतात, ते ब्रेनपर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला जेवल्यानंतर असं वाटतं ना जेव्हा माझं पोट भरलं, ही फिलिंग जे देतं हे एच आय पी पी देतं. ओके, मग काम आता होतं काय डायबिटीजमध्ये, हे नॉर्मल लोकांमध्ये झालं. डायबिटीजमध्ये काय होतं, इन्सुलिन बनत नाही, इट स्टार्ट विथ द इन्सुलिन रेझिस्टन्स, म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण हे कमी होतं आणि स्ट्रेसमुळे, बीटा सेल्सला आलेल्या स्ट्रेसमुळे किंवा त्याच्या त्याला बीटा सेल्सला जे काम करावं लागतं हे ओव्हर बर्डन ज्याला म्हणू शकतो आपण, किंवा मेटाबॉलिक स्ट्रेस ज्याला म्हणता येईल, मेटाबॉलिक स्ट्रेसमुळे हा हॉर्मोन जो आहे हा पेप्टाईड हॉर्मोन आहे, म्हणजे हे प्रोटीन आहे आणि हे पेप्टाईड जे आहे ना हे मिसफोल्ड होतं आणि ऍग्रिगेट तयार होतं त्याचे. म्हणजे इन्सुलिन तर कमी आहे आणि जे अमायलिन पण बनतंय तर ते मिसफोल्ड होतं. ओके, म्हणजे ज्याचे क्लम्प्स तयार होतात बेसिकली. तर जनरली हे मला नाही वाटत हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलंय अजून, पण असं आहे. आणि आम्ही प्रयत्न केलाय किंवा माझ्या पी एच डीमध्ये माझ्या रिसर्चमध्ये मी प्रयत्न केलाय की ह्या मिसफोल्डिंगला असे अनेक पेपर आहे की ज्याच्यामध्ये नॅचरल कंपाऊंड वापरून हे मिसफोल्डिंगचं त्याला कसं थांबवता येईल किंवा कसं मिसफोल्डेडला परत नॉर्मलाइज करता येईल असं रिसर्च आहे. पण माझं जे रिसर्च ते असं होतं की ह्या एच आय पी पीचा डायबिटीजमध्ये काय रोल आहे, की जर एच आय पी पी तिथे आहे, इन्सुलिन पण तिथे आहे, जर इन्सुलिन आपल्याला माहिती आहे की कमी होतोय तर हा मिसफोल्ड होतो, तर हा पॅनक्रेटिक बीटा सेल्समध्ये काय काम करतो असं आहे.
4: नक्कीच, रिसर्च करत असताना किंवा रिसर्च केल्यानंतर कुठल्या गोष्टी किंवा कुठले निष्कर्ष तुम्हाला समोर आले किंवा जाणवले?
3: मी प्रयत्न करते तुम्हाला सांगायचा. काय होतं बघा, बीटा सेल्सला जेव्हा खूप स्ट्रेस येतो तर ही ना हा खूप स्लो डिसऑर्डर आहे. बेसिकली डायबिटीज इज अ स्लो डिसऑर्डर, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये सिमटम्स असतील किंवा तुम्हाला तुमची साखर ही जास्त प्रमाणात वाढलेली असेल पण तुम्हाला लगेच डायबिटीजचे सिमटम्स नाही आहेत. ओके, अनेक जणांना माहिती पण नसेल की त्यांना डायबिटीज आहे. तर माझ्या रिसर्चमध्ये बघा, आम्ही असं शोधलेलं आहे की काय करतात बीटा सेल्स आहे ना, तर त्या पहिले तर स्ट्रेसमुळे डिसफंक्शनल होतात, म्हणजे त्या काम करणं बंद करतात आणि त्या काय करतात, दे आयदर गेट डी डिफरन्शिएटेड ऑर दे ट्रान्स डिफरन्शिएट. आता डी डिफरन्शिएट होतात म्हणजे त्या त्यांच्या आधीच्या सेल टाईपमध्ये प्रोजेनेटर सेलमध्ये पुन्हा कन्वर्ट होतात. ओके, किंवा त्या दुसऱ्या आयलेट टाईपमध्ये, म्हणजे अल्फा, बीटा, डेल्टा, गॅमा, एप्सिलॉन अशा सेल्स असतात, तर बीटा सेल्स ह्या आयदर दे विल मास्क ॲज अ अल्फा सेल ऑर डेल्टा सेल्स, म्हणजे त्या स्वतः बीटा सेल्स नाही आहेत असं दाखवतात. या फेनॉमिनला म्हणतात डी डिफरन्शिएशन. तर माझ्या रिसर्चमध्ये आम्ही हे शोधलंय की एच आय पी पी जो आहे इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर, की ज्याच्यामुळे ज्याच्या स्ट्रेसमुळे ज्याच्या मिसफोल्डिंग स्ट्रेसमुळे ह्या बीटा सेल्स ज्या आहे ह्या डी डिफरन्शिएट होतात. मग त्याच्यामध्ये जे जीन एक्सप्रेशन चेंज होतं त्याचं ट्रान्सक्रिप्टोमिक्स स्टडी आम्ही केलेलं आहे की कुठले जीन्स अपरेग्युलेट होतात, डाऊन रेग्युलेट होतात. आणि त्याच्यानंतर आम्ही असं पण काम केलं आहे की ज्याच्यामध्ये आम्ही मेटाबोलोमिक्स केलं आहे. म्हणजे आता बघा, जेव्हा कोणी स्किन कॅन्सरवर काम करतं तर स्किन सेल्स ह्या इझिली अवेलेबल आहेत काम करायला, बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही पॅनक्रियावर काम करता, लिव्हरवर काम करता, कोणीही आपल्या बॉडीतून पॅनक्रिया काढून रिसर्चसाठी नाही देऊ शकत. मग यासाठी आता सध्या पहिले हे ऑप्शन डेव्हलप नव्हतं, पण आता रिसर्चमध्ये रिजनरेटिव्ह मेडिसिनमध्ये इतकी डेव्हलपमेंट झाली आहे की ज्याच्यामध्ये आम्ही स्टेम सेल्सच्या आहेत. आता मी माझ्या कामासाठी डेंटल पल्प स्टेम सेल्स आणि अम्बिलिकल कॉर्ड मेसेनकायमल स्टेम सेल्स, म्हणजे या मेसेनकायमल स्टेम सेल्स आहेत ज्याला आम्ही डिफरन्शिएट करतो बीटा सेल्समध्ये आणि मग आम्ही त्याच्यावर, म्हणजे ज्या माणसांच्याच ह्युमन रिसर्च, तर ह्याच्यासाठी तुम्हाला इथिक्स अप्रुव्हल घ्यावं लागतं युनिव्हर्सिटीचं, युनिव्हर्सल म्हणजे इन्स्टिट्यूशनल इथिक्स कमिटी नावाची एक कमिटी असते, त्यांना तुम्हाला तुमचे सगळे प्रोटोकॉल सांगावे लागतात, त्यांचं अप्रुव्हल घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्ही हे एक्सपेरिमेंट करू शकता. तर मग आम्ही स्टेम सेल्सला कन्वर्ट केलं पॅनक्रियाटिक बीटा सेल्समध्ये, आणि मग त्या बीटा सेल्सला आम्ही ट्रीटमेंट दिली मिसफोल्डेड एच आय बी पीची. आणि मग आम्ही बघितलं की त्याच्यामध्ये कुठले जीन्स अप होतात ते, डाऊन होतात ते, किंवा त्याच्या मेटाबोलाइट्सवर काय इफेक्ट होतोय, असं आम्ही शोधलं.
4: नक्कीच. या संशोधनाचा किंवा या रिसर्चचा समाजाला किंवा समाजातल्या घटकांना कसा उपयोग होऊ शकतो किंवा होईल का भविष्यात?
3: भविष्यात नक्कीच होईल. बघा कसं आहे, आम्ही जे शोधलंय ना हे लॅब लेवलला आहे, रिसर्च लॅब लेवलला आहे. तर जे लोक ट्रीटमेंटचं काम करतात, जे ट्रीटमेंटवर शोध जे ट्रीटमेंट शोधतात ते, जे काही ड्रग्स ट्रायल करतात ते, ओके, जे

0: इंजेक्शन देतात. पण जनरली म्हणजे सध्या तरी अशा कुठल्याच थेरपी नाही आहे ज्या एच आय पी पी मिसफोल्डिंग किंवा ॲग्रिगेशन टार्गेट करतात. तर ज्या अशा थेरपी डेव्हलप करण्यासाठी आमच्या मेटाबॉलोमिक्सचा आणि ट्रान्सक्रिप्टोमिक स्टडीजचा उपयोग होईल.
1: नक्कीच या सगळ्या संशोधनाच्या आधारे काही बदल जे आहेत ते नक्कीच घडतील का?
0: आता बघा, मी तुम्हाला सांगते, गुगल स्कॉलरवर जर तुम्ही माझं नाव टाकाल ना तर तुम्हाला माझ्या रिसर्च पेपर वाचायला मिळतील. टोटल 5 रिसर्च पेपर सध्या पब्लिश्ड आहेत. तर म्हणजे मी तुम्हाला असं किती सांगायचा प्रयत्न केला तर इट इज डिफिकल्ट फॉर मी टू एक्सप्लेन एव्हरीथिंग लाईक दिस. सो आय विल सजेस्ट, किंवा ज्यांना खूप इंटरेस्ट आहे मी त्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही गुगल स्कॉलरवर जा, माझे पेपर फ्रीली अवेलेबल आहेत, तुम्ही ते वाचू शकता.
1: नक्कीच नक्कीच. या सगळ्या पी एच डीमध्ये, या सगळ्या रिसर्चमध्ये एखादी गोष्ट ज्याचं रिसर्च करण्यामागं किंवा ती गोष्ट त्याच्यामागे धावण्यामागं जे काही नंतर समाधान मिळतं ते वेगळंच असेल तुमच्यासाठी, तर या सगळ्या पी एच डीच्या प्रवासामध्ये सगळ्यात समाधानाचा क्षण कुठला होता?
0: सगळ्यात समाधानाचा क्षण एक ना वाक्य आहे की बघा, रिसर्च ही अशी गोष्ट ना जी संपत नाही.
1: हो,
0: एकदा तुम्ही एखाद्या क्वेश्चनच्या मागे पडले तर तुम्ही भले त्याचे उत्तर शोधले पण त्याच्या उत्तर शोधूपर्यंत 5 प्रश्न आणखी तयार होतात. तर इट इज सेम लाईक, म्हणजे मी जरी आता मी ज्या लॅबमध्ये काम करत होते, माझे पुढचे येणारे स्टुडंट जे आहेत हे नेक्स्ट गोष्टींवर काम करतील, असं हे रिसर्च कंटिन्यू होत राहतं. असे खूप इंटरेस्टिंग, म्हणजे जेव्हा मी एच आय पी पीवर काम करायला लागले तेव्हा म्हणजे माझा इंटरेस्ट होता रिसर्चचा की मला हॉर्मोन रिलेटेड काहीतरी काम करायचं डायबिटीजचं असं. आणि लकीली आय गॉट दिस थिंग की बाबा एच आय पी पी इज हॉर्मोन, अँड म्हणजे मला नाही माहिती हे कसं, बट हे सम हाऊ आय न्यू दिस थिंग की मला हे करायचंय आणि ते झालं. थोडा वेळ लागला पण झालं.
1: नक्कीच नक्कीच. या सगळ्या संपूर्ण प्रवासामध्ये एक व्यक्ती म्हणून तुम्ही काय शिकलात?
0: सगळ्यात पहिली गोष्ट मी शिकले, लिव्ह इन प्रेझेंट. कारण की काय व्हायचं, इतके एक्सपेरिमेंट केले, इतके फेल झाले, तुम्ही त्या फेल झालेल्या एक्सपेरिमेंट मध्ये स्टक नाही राहू शकत. आत्ता ह्या क्षणाला आत्ता तुम्ही काय करताय त्याला फार महत्व आहे. तुम्ही एक तर तुम्ही आयदर इफ यू आर लिव्हिंग इन पास्ट ऑर इफ यू आर लिव्हिंग इन फ्युचर, तर त्या प्रेझेंट मोमेंट मध्ये तुम्ही ते काम नाही करू शकत. तर मी पहिली गोष्ट ही जी शिकले की लिव्ह इन प्रेझेंट. मी तुम्हाला सांगते, मराठी म्हणींचा मी अगदी पुरेपूर अनुभव घेतलेला आहे पी एच डी मध्ये. जसं की थेंबे थेंबे तळे साचे, म्हणजे मला असं वाटतं की हे अनेक वर्षांचे प्रयत्न, अनेक वर्षांची मेहनत, अनेक वर्ष असं हळूहळू हळूहळू हे पूर्ण झालं. आणि आणखीन एक सांगते, नो पेन नो गेन.
1: हो,
0: काय तुम्हाला कुठेतरी ह्या गोष्टी म्हणजे बघा, किती नाही म्हटलं तरी तुमची फॅमिली लाईफ अफेक्ट होती. पी एच डी मध्ये असं होत होतं की आम्हाला रविवारी देखील सुट्टी मिळत नव्हती. तर मग म्हणजे कुठे काही फॅमिली फंक्शन आहे किंवा असे, मी गेल्या 8 वर्षात फार कमी रेअर मी फॅमिली फंक्शन अटेंड केलेत काय. आणि माझ्यामुळे माझ्या घरच्यांनाही कुठे, म्हणजे माझी आई माझ्यासोबत राहते, आई माझा नवरा माझा मुलगा, आम्ही असं कुठे फिरायला देखील गेलो नाही. तर हे काइंड ऑफ कॉम्प्रोमाइजेस आहे. सो
1: नक्कीच नक्कीच. या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला मुलगा सुद्धा आहे आणि एक आईचं कर्तव्य कधीच चुकत नाही किंवा कधीच ते थांबू शकत नाही किंवा आपण ते कधीच टाळू शकत नाही, तर हे संगोपन आणि या सगळ्या गोष्टी हे कसं मॅनेज केलं?
0: मी तुम्हाला सांगते, माझा मुलगा 2 वर्षाचा होता जेव्हा मी पी एच डीला ऍडमिशन घेतलं. लिटरली मी त्याला कडेवर घेऊन पीठ मळायचे, म्हणजे स्वयंपाक करायचे, की म्हणजे अशी वेळ होती की मला त्याला, कारण तो इतका लहान होता की मला त्याला वेळ देणं म्हणजे देणंच होतं, भाग होतं मला वेळ देणं. आणि म्हणजे कसं सांगू की बघा, ह्या बाबतीत ना माझ्या घरच्यांचा खूप मोठा वाटा आहे की माझ्या सासूंनी माझ्या आईनी माझ्या लेकराची खूप काळजी घेतली. आणि मी संध्याकाळी घरी आले की मग मी त्याला माझा वेळ देत होते. आणि मी प्रयत्न केला की निदान रविवारी तरी आपण आपल्या मुलाला वेळ द्यावा, संध्याकाळ आणि रविवार असो.
1: नक्कीच नक्कीच. भविष्यामध्ये किंवा फ्युचरमध्ये या रिसर्चच्या बाबतीमध्ये किंवा तुमच्या संशोधनाच्या बाबतीमध्ये जसं तुम्ही सांगितलं की ते कधीच थांबत नाही किंवा संपत नाही, त्याला फुल स्टॉप नाही आहे रिसर्चला, तर याबाबत

0: भविष्यामध्ये काही गोष्टी आहेत का किंवा काही प्लॅन्स आहेत का की यावरही काम करायचंय?
1: आतापर्यंत मी कोणाच्या तरी गायडन्स खाली काम केलं, म्हणजे म्हणा आय हॅड सुपरवायझर. आणि आता इथून पुढे जे काम असेल ना, तर मला माहिती नाही आता, लेट्स सी की काय अपॉर्च्युनिटी माझ्यासमोर येते किंवा काय घडतंय भविष्यामध्ये. ऑफकोर्स आय वॉन्ट टू डू रिसर्च, माझं रिसर्च मला कंटिन्यू करायचंय, पण बघूयात काय होतं.
0: नक्कीच या फील्डमध्ये किंवा पी एच डी करू पाहणारे जे विद्यार्थी आहेत किंवा जे व्यक्ती आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल, काय महत्वाचं आहे या फील्डमध्ये किंवा काय असायला हवं आपल्यामध्ये?
1: पेशन्स पहिला गुण तुमच्यामध्ये पाहिजे, पेशन्स. की हे असं नाही आहे की तुम्ही आज करा आणि उद्या रिझल्ट येईल. असे कितीतरी लोक आहेत जे अर्ध्यामध्ये पी एच डी सोडून देतात. बघा, ह्या पी एच डी ही एका व्यक्तीवर डिपेंडेंट नाही आहे, ह्याच्यामागे खूप म्हणजे अनेक लोकांचा हातभार तुम्हाला लागतो. तुमचे गाईड म्हणा, तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात ते तिथले लोक म्हणा, कारण की तुम्हाला केमिकल्स ऑर्डर करायचे असतात, फंडिंग पाहिजे असतं. म्हणजे हे बोलणं वेगळी गोष्ट आहे आणि हे ॲक्च्युली प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही करायला जाताल तर हे वेगळी गोष्ट आहे. पण ज्या लोकांना पी एच डी करायची आहे त्यांना मी असं सांगेन की तुम्हाला आवडत असेल, तुमची इच्छा असेल, तरच तुम्ही पी एच डीमध्ये जा. कुठलाच मार्ग सोपा नाही आहे. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला म्हणजे पी एच डी तुम्ही नाही केलं किंवा तुम्ही दुसरं काही निवडलं तर त्याच्यात तुम्हाला अडथळे नाही येणार. सगळीकडेच अडथळे येतात, फक्त प्रत्येक आलेल्या प्रसंगाला तोंड देत जाणं, पॉझिटिव्हिटी ठेवणं आणि चालू ठेवणं, म्हणजे चालू राहणं. मला असं वाटतं सरकारने सध्या खूप, पहिले आमच्या वेळेस म्हणजे 7-8 वर्षापूर्वी इतक्या फेलोशिप अवेलेबल नव्हत्या, पण आता सध्या खूप ऑप्शन्स अवेलेबल आहे. मी तर म्हणेन की ज्यांना पी एच डी करण्यामध्ये खरंच खूप इंटरेस्ट आहे त्यांनी फॉरेनमध्ये बघावे चान्स. इफ दे आर विलिंग टू गो आउटसाईड ऑफ इंडिया तर त्यांनी बाहेर जाऊन पी एच डी करावी. सध्या खूप चांगला चान्स आहे, खूप फेलोशिप आहेत आणि 2-3 वर्षामध्ये बाहेर पी एच डी होऊन जाते. इंडियामध्ये थोडा वेळ लागतो, त्याला बरेच कारणं आहेत, म्हणजे निदान 5-7 वर्ष लागतातच.
0: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक लिस्नर, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतं?
1: स्नेहालयामध्ये माझे सासरे गेले अनेक वर्ष काम करतात, ते त्यांचं चॅरिटी वर्क मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय, तर मला असं वाटतं की माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे, त्यांच्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. तर बस मी खुश आहे.
0: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही या माध्यमातून जे लिस्नर ऐकतात, जे श्रोते ऐकतात, त्यांना काय सांगाल तुमच्या विषयाबाबत सुद्धा किंवा करिअरबाबत सुद्धा?
1: जे लिस्नर्स आहे त्यांच्यासाठी माझं एकच म्हणणं आहे की जर कोणी पी एच डी करतंय ना, तर त्यांना हा प्रश्न नका विचारू की पी एच डी कधी संपणार आहे, कारण की ते त्या व्यक्तीला पण नाही माहिती की ते कधी संपणार आहे. आणि जर तुमच्यापैकी कोणी एखादं स्वप्न पाहतंय तर तुम्ही त्याला सपोर्ट करा, की त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला सपोर्ट करा, असं मी म्हणेन.
0: नक्कीच.
1: आणि शेवटी जे आवडतं तेच करा, ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे तेच करा.
0: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आला आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का किंवा तुम्ही लहानपणी यापूर्वी रेडिओ ऐकलाय का?
1: हो, आणि मी रेडिओवर शो पण केलेत.
0: अरे वा.
1: मी औरंगाबाद मध्ये असताना आकाशवाणी केंद्रामध्ये मी 8-9 वर्ष मी तिथे कथा वाचन केलेलं आहे.
0: नक्कीच. आज तुम्ही रेडिओच्या माध्यमात आला आहात, या निमित्तानं तुमच्या खूप जवळ जाणं, आवडीचं कुठलं गीत आज तुम्हाला इथे ऐक असं वाटेल?
1: गीत शाहरुख खानचं गाणं आहे ना, चांद तारे तोडला,
0: हेच गाणं का?
1: कारण की त्याच्यामध्ये एक लाईन आहे मला ती खूप आवडते की मान जाए खुदा इतनी सी है दुआ, मैं ज्यादा नहीं मांगता.
0: नक्कीच, हे तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं गीत मी नक्कीच या निमित्ताने प्ले करेन. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक श्रोतांपर्यंत, अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
1: हो, थँक्यू, थँक्यू सो मच.
0: यस, थँक्यू. आज आपल्यासोबत नगरडायरी या कार्यक्रमामध्ये होत्या डॉक्टर प्रतीक्षा बारसे. नगरडायरी या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधला. उद्या भेटणार आहोत आपण याच वेळी याच ठिकाणी याच कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: श्रोते हो नमस्कार. आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी, 60s हिंदी चित्रपटसृष्टीत एका अभिनेत्रीने पाऊल ठेवलं आणि पाहता पाहता संपूर्ण देशातील तरुण पिढीला आपल्या सौंदर्याने आणि फॅशनने वेड लावले. कपड्याची शिवण असो किंवा चुडीदार कुर्ती असो किंवा केसांची स्टाईल, ज्या अभिनेत्रीने ट्रेंड सेट केला त्या होत्या हिंदी सिनेमाच्या पहिल्या खऱ्या फॅशन आयकॉन, म्हणजेच साधना शिवदासानी. 2 सप्टेंबर 1941 रोजी कराचीमध्ये जन्मलेल्या साधनाजींचे नाव त्यांच्या वडिलांनी त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री साधना बोस यांच्या नावावरून ठेवले होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईत आले आणि अवघ्या 15व्या वर्षी श्री 420 चित्रपटातील एका गाण्यात कोर्स गर्ल म्हणून त्यांनी आपल्या प्रवासाची छोटीशी सुरुवात केली. पण साधनाजींच्या प्रवासातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे त्यांचा जगप्रसिद्ध साधना कट. साधनाजींचे कपाळ थोडेसे मोठे होते, त्यामुळे लव इन शिमला या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आर के नय्यर थोडे चिंतित होते. त्यांनी हॉलिवूड अभिनेत्री ॲड्रे वेबनच्या फॅशनवरून प्रेरणा घेऊन साधनाजींच्या कपाळावर केस पाडणारी एक नवीन फ्रीजेस हेअरस्टाईल तयार केली. सुरुवातीला साधनाजी या हेअरस्टाईलसाठी अजिबात तयार नव्हत्या, पण हा साधना कट इतका प्रचंड गाजला की त्या काळातील भारतातील प्रत्येक मुलीने आणि स्त्रीने आपल्या न्हाव्याकडून जाऊन साधना कट करून घेतला होता. साधनाजींच्या पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चला तर मग आठवणीचा हा प्रवास सुरू करूया. साधनाजींच्या याच आपल्या पहिल्या सुपरहिट चित्रपटातील गाण्याने लव इन शिमला ह्या चित्रपटातील गाल गुलाबी किसके हे गीत अभिनय केला आहे साधनाजी आणि जॉय मुखर्जी यांनी, व गीतकार आहेत राजेंद्र कृष्णा आणि गायन केले आहेत मोहम्मद रफी यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, साधनाजींनी असे रोमॅन्टिक आणि कौटुंबिक चित्रपट केले, तसेच त्यांनी सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये असा काही अप्रतिम अभिनय केला की त्यांना बॉलिवूडची मिस्ट्री क्वीन म्हटले जाऊ लागलं. प्रसिद्ध दिग्दर्शक राज खोसला यांच्यासोबत त्यांनी केलेली सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची त्रयी ओ कौन थी, मेरा साया आणि अनिता हे तिन्ही चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील मैलाचे दगड ठरले. पांढऱ्या साडीत धुक्यातून बाहेर येणारी, चेहऱ्यावर एक गुढ स्मित हास्य असणारी आणि रात्रीच्या अंधारात अदृश्य होणारी साधनाजींची भूमिका पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा यायचा. हो, वो कौन थी चित्रपटात मनोज कुमार यांच्यासोबत साधनाजींनी साकारलेली दुहेरी भूमिका आजही सस्पेन्सची थ्रिलरचा सर्वात उत्तम नमुना मानला जाते. दिग्दर्शक राज खोसला साधनाजींच्या डोळ्यातील गुढचा वापर कॅमेराचा क्लोजअप शॉटसाठी अतिशय अप्रतिम करायचे. जेव्हा मेरी मेहबूबा चित्रपटात साधनाजींनी बुरखा घातला होता आणि फक्त त्यांचे डोळे दिसत होते, तेव्हा ते डोळे पाहून संपूर्ण देश त्यांच्या प्रेमात पडला होता. संगीतकार मदन मोहन यांचे अमर संगीत, लता मंगेशकर यांचा मधुर आवाज आणि पडद्यावर साधनाजींचे ते रहस्यमय सौंदर्य, या समीकरणाने प्रेक्षकांना पूर्णपणे मंत्रमुग्ध केले. चला, 60 दशकातील हाच ऐतिहासिक क्षण पुन्हा जगूया आणि मदन मोहन साधनाजींचे हे अजरमर गाणी ऐकूया. वो कौन थी या चित्रपटातील लग जागले की फिर ये हसी रात हो ना हो हे गीत ऐकूया. अभिनय केला आहे साधनाजी आणि मनोज कुमार यांनी व गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान आणि गायन केले आहेत लता मंगेशकर यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. 90.4 FM वर सुरू आहे तुमचा लाडका शो आठवणीतील गाणी. मंडळी, साधनाजींचे रूप जेवढे शांत आणि रहस्यमय होते तेवढाच त्यांच्या नृत्यांमध्ये एक वेगळा जिवंतपणा होता. लचकत मचकत येणारा नखरा आणि कमालीचा उत्साह असायचा. मेरा साया चित्रपटातील झुमका गिरारे हे गाणं आठवून बघा. मदन मोहन यांचे क्लासिक संगीत, राजा मेहंदी अली खान यांचे लोकसंगीताला स्पर्श करणारे शब्द आणि आशा भोसले यांचा कडक ऊर्जाने भरलेला आवाज. पण जेव्हा साधनाजी पडद्यावर पारंपरिक नक्षीदार कपड्यामध्ये नृत्यासाठी उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी या गाण्याला एका वेगळ्याच ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवले. बरेली के बाजार में झुमका पडण्याची ही गोष्ट साधनाजींच्या नृत्यामुळे इतकी गाजली की खरोखरच उत्तर प्रदेशातील बरेली शहर आणि तिथला झुमका जगभरात प्रसिद्ध झाला. त्या काळात जेव्हा हे गाणे टॉकीजमध्ये लागायचे तेव्हा प्रेक्षक थिएटरमध्ये उभे राहून नाचायचे. चित्रीकरणाच्या वेळी साधनाजींनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव यामुळे 50-60 वर्षांनंतरही लग्न असो, सण असो किंवा पार्टी, झुमका गिरारे हे वाजल्याशिवाय रंगच येत नाही. आपणही या सुपरहिट गाण्याची मज्जा घेऊया. चला तर मग ऐकूया मेरा साया चित्रपटातील झुमका गिरारे बरेली के बाजार में हे गीत. यामध्ये अभिनय केला आहे साधनाजी यांनी व गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान हे आणि गायन केले आहेत आशा भोसले यांनी.

0: फिर झुमका गिरा दे, मैं क्या बोलूं बेकार में, झुमका गिरा दे बरेली के।
1: श्रोते हो नमस्कार, पुन्हा एकदा तुमचे स्वागत। सुरेल गाण्याचा नजराना सुरू आहे फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर। मंडळी, नियतीचे खेळही खूप विचित्र असतात। साधनाजी जेव्हा यशाच्या अगदी शिखरावर होत्या तेव्हा 60च्या दशकातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या टॉप अभिनेत्री बनल्या होत्या। त्याचवेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक भयंकर वादळ आले, त्यांना हायपोथायरॉइडिझम नावाचा गंभीर आजार झाला। ह्या आजाराचा थेट परिणाम त्यांच्या सुंदर डोळ्यांवर झाला आणि त्यांचे डोळे सुजल्यासारखे दिसू लागले। एका अत्यंत सुंदर ग्लॅमर्स आणि जिच्या डोळ्यांवर देश फिदा होतं अशा अभिनेत्रीसाठी ही खूप मोठी मानसिक परीक्षा होती। उपचारासाठी त्या अमेरिकेला बोस्टन येथे गेल्या, तिथे काही शस्त्रक्रिया झाल्या, त्यानंतर त्यांनी पुनरागमन करून शंतकाम आणि एक फूल दो माला यासारखे हिट चित्रपट दिले। पण हळूहळू त्यांनी चित्रपटांमधून स्वतःला बाजूला केले। साधनाजी अतिशय स्वाभिमानी आणि खनखर स्त्री होत्या। त्या नेहमी म्हणायच्या, माझ्या चाहत्यांच्या मनात माझी तीच सुंदरता, तरुण आणि ग्लॅमर साधना राहू दे, मला वृद्ध किंवा आजारी रूपात लोकांनी पाहावे असं मला वाटत नाही। म्हणूनच चित्रपटसृष्टी सोडल्यानंतर साधनाजींनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा मीडियासमोर कॅमेऱ्यापुढे येणे पूर्णपणे बंद केले। त्या नेहमी काळा चष्मा वापरूनच बाहेर पडायच्या। वयाच्या अवघ्या 35-36 वर्षी त्यांनी ग्लॅमरच्या दुनियेला अलविदा म्हटले, पण लोकांच्या हृदयावरील त्यांचे राज्य कधीच संपले नाही। चला त्यांच्या याच सुंदर रूपाची आठवण करून देणारे गाणे ऐकूया। मेरा साया या चित्रपटातील तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा हे गीत अभिनय केला आहे साधनाजी आणि सुनील दत्त यांनी, व गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान यांनी। गायन केले आहेत लता मंगेशकर यांनी।

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. वेळ कशी निघून जाते कळतही नाही. आठवणीतील गाणी या शोमध्ये आज आपण हिंदी सिनेमाची सौंदर्यवती आणि मिस्ट्री क्वीन साधना यांच्या आयुष्यातील ग्लॅमर, फॅशन, सस्पेन्स, संघर्ष आणि स्वाभिमानाची एक भावूक सुवर्णपान उलटले. 25 डिसेंबर 1915 रोजी वयाच्या 74व्या वर्षी साधनाजींनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. पती आर के नय्यर यांच्या निधनानंतर शेवटच्या काळात त्या अगदी एकांकी आयुष्यात जगल्या. त्या आज आपल्या भौतिक दृष्ट्या नसतील, पण त्यांनी हिंदी सिनेमासृष्टीला दिलेले साधना कट, चुडीदार कुर्त्यांची फॅशन आणि त्यांची सातबहारा गाणी आज कित्येक दशकानंतरही प्रेक्षकांच्या मनात तितकीच ताजी आणि जिवंत आहेत. आजही जेव्हा जेव्हा रेडिओवर किंवा कुठेही लग जंगली हे गाणं वाजतं, तेव्हा प्रत्येक संगीत रसिकांच्या डोळ्यात नकळत पाणी येतं आणि साधनाजींचा तो शांत सुंदर चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. आठवणीतील गाणीमध्ये आजचा हा साधनाजी स्पेशल भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला 90 11 23 90 या क्रमांकावर नक्की कळवा. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. जाता जाता ऐकूया मेरा साया चित्रपटातील नैनो में बद्रा छाये हे गीत. अभिनय केला आहे साधना यांनी व गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान आणि गायन केले आहेत लता मंगेशकर यांनी.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचालित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार, माझं नाव आशिष देशपांडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

शायरीची जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700725505 किंवा 90110064695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी ॲडव्होकेट आसमा नासिर पठाण, जामखेड. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

खिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.